यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्या चिलका. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ श्रोते हो। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि 8 सप्टेंबर 2024 आज अशी तारीख आहे। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आणि त्याचबरोबर असंच प्रसन्न वातावरण जे आहे ते अगदी बाहेरच आपल्याला बघायला मिळतं आहे आणि सुंदर संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करणार आहोत। किमिव हि मधुराणाम सरसीज मनोविद्धम शैवलेनापि रम्यमिलनिपि हिमांशो लक्ष्मी लक्ष्मी तनोति ईयमधिकमनोज्ञा वल्ककलेनापि तन्वी किमिव हि मधुराणां मंगनाकृतीनाम। इथे कमळाचं खूप सुंदर वर्णन आपल्याला बघायला मिळतं आणि चंद्राचा उल्लेख सुद्धा या संस्कृत सुविचारामध्ये आहे। कमळाला शैवालानं झाकलं किंवा शेवाळ जे असतं कमळाच्या ठिकाणी, तर त्या शेवाळाने जरी कमळाला झाकलं तरी कमळ काय दिसतं? सुंदरच दिसतं। चंद्राला कलंक असला, कितीही काळा डाग असला तरी सुद्धा तेजानं त्याचं सौंदर्य आहे तसंच राहतं। आणि इथे एका तरुणीचं उदाहरण दिलेलं आहे, तरुणीचा उल्लेख या संस्कृत सुविचारामध्ये आलाय की सडपातळ तरुणी वल्कल, झाडाच्या सालीचं वस्त्र जर परिधान केलं तर अधिक मनमोहक की दिसते, कारण स्वभावानं गोडव्यानं भरलेल्या गोष्टींना कुठल्याही सजावटीची आवश्यकता नसते। बघा, आपला स्वभाव जर साधेपणाचा असेल, साधेपण आपण परिधान केलेलं असेल आणि आपलं स्वाभाविक सौंदर्य बाह्य सौंदर्यापेक्षा जर अतिशय निर्मळ असेल तर कुठल्याही सौंदर्याची व्याख्या करण्याची गरजच नाही, नाही का? आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत श्लोकानं। आपण आपल्या शोलाही सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा आणि वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण केलेली आहेच, ती म्हणजे एका संस्कृत सुविचारानं. आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात आपण करणार आहोतच, महत्वाच्या काही घडामोडी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आजचा दिनविशेष याकडे वळूयात. आज आहे 8 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि आजचा महत्वाचा दिनविशेष आणि महत्वाच्या घटना. इंग्लंडचा राजा विल्यम चौथा 1831 बसला. ब्रिटिशांविरुद्धच्या उठावामध्ये भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतीवीरांना साताऱ्यामध्ये गेंडामाळावर फाशी. अमेरिकेच्या गॅल्वेस्टन या ठिकाणी हॅरिकेनमुळे 8000 व्यक्ती ठार. दुसरं महायुद्ध झालं लंडनवर, पहिल्यांदा व्हिटू बॉम्बचा 1944 हल्ला. साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन सीटो या संस्थेची स्थापना. स्टारट्रेक या गाजलेल्या मालिकेचं प्रसारण 1966 सुरू. स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जेरियानं नवीन संविधान 1962 स्वीकारलं. मॅसेडोनिया युगोस्लोव्हियापासून 1991 स्वतंत्र. सिगारेट, तंबाखू आणि मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यासाठी बंदी घालणारा कायदा 2000 अस्तित्वात. लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मनसूर अली खान उर्फ टायगर पतोड यांचं CK नायडू पुरस्कारासाठी 2001 निवड. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच इंडिया गेट मधल्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 अनावरण केलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. 8 सप्टेंबर आजची तारीख आणि दिने विशेषकडे वळूयात. नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिसराल 1830 जन्म. भारतीय हाँगकाँग उद्योजक आणि राजकारणी पॉल चेटर 1846 जन्म. जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचं 1848 जन्म. योगी आणि आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती 1887 जन्म. दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरकोल्ट 1901 जन्म. नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हेरोल्ड रिचर्ड यांचा 1918 जन्म. इंग्रजी विनोदी अभिनेते आणि गायक पीटर सेलर्स 1925 जन्म. संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका 1926 जन्म. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांची आज जयंती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वार्ड अध्यक्ष देखील असायचा जॉन शोफिल्ड यांचा 1647 मध्ये जन्म. हंगेरी देशाचे राजा चार्ल्स मार्टेल यांचा 1271 मध्ये जन्म. त्याचबरोबर इराकचा राजा फैसल 1933 मध्ये मृत्यू. इंदिरा गांधी यांचे पती आणि पत्रकार राजकारणी फिरोज गांधी 1960 मध्ये मृत्यू. नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हिरमन स्टँडिगर यांचे 1965 मध्ये निधन. मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक पर्सी स्पेन्सर 1970 मध्ये मृत्यू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा. दिनविशेष आणि महत्वाच्या नोंदीकडे वळूयात. कवी वामन रामराव तथा वाराकांत 1991 मध्ये मृत्यू. कन्नड आणि तमिळ अभिनेते मुरली यांचं 2010 निधन. भारताचे 22वे सरन्यायाधीश कमल नारायण सिंग 2022 मृत्यू. इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचं 2022 निधन. पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी 1997 मध्ये निधन. बायझंटाईन सम्राट लिओ चौथा खजर यांचे 780 मध्ये मृत्यू. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण पळत आहोत. श्रोते हो, मला रेड लाईट एरियातून अधिक मतदान झालं असं नितीन गडकरी यांनी बेधडक वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीतील मतदानाबाबत एक विधान केलंय. नागपुरामध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सुशिक्षित भागातून मला 70-75% मतदान मिळालं, तर क्रिमिनल अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियाशी संबंधित भागातून 92% मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलंय. याचा अर्थ त्या लोकांशी आपले संबंध आहेत किंवा त्यांच्या कामांना समर्थन आहे असा अर्थ काढू नये असंही स्पष्ट केलं. संबंधित भागात कामं केल्यामुळेच तिथल्या लोकांनी मतदान केलं असं नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM. आता जगभर ऐका.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. आपल्या प्रत्येकाला राज्यभरामध्ये एफडीएच्या कारवाया सध्या माहिती आहेत आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये जे महाप्रसाद भंडारा यांचं आयोजन केलं जातं, या अन्नदानासंदर्भात अन्न सुरक्षेचे काही नियम जारी केले आणि त्यामुळे अजूनही राज्यामध्ये काही वाद आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि मंदिर विश्वस्तांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय. अन्न सुरक्षेच्या नियमांना विरोध नसला तर केवळ हिंदूंच्या धार्मिक कर्मांनाच परवाने आणि कारवाईचा इशारा देऊन लक्ष केलं जात असल्याचा आरोप महासंघानं केलाय. याबाबतचं निवेदन राज्य सरकारला देण्यात आलंय. तुकाराम मुंढे हे हिंदू विरोधी असून मंदिराबाबत पक्षपाती करतात असं मंदिर महासंघानं राज्य सरकारकडे तक्रार करून सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: ते कोण येथे तरीही नाते आहे हृदयाचे मनाचे मी तर हो गीत गाऊ आपल्या दोस्तीचे
1: पिकनिक
0: यारे या सारे या खुशीने नाचूया.

0: कशाची साथ देऊया, कुणाच्या वेदनेला सावराया, प्रेम देऊया.
1: पिकनिक
2: पिकनिक
1: पिकनिक
2: पिकनिक
1: पिकनिक
0: यारे या सारे या खुशी ने नाचूया.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्यासोबत. अमेरिकेमधल्या महत्वाच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान अमेझॉनचं एक मालवाहू विमान कार्गो प्लेन धावपट्टीवरून घसरून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन धडकलंय आणि या भीषण आगीच्या विळख्यात सापडलं. या अपघातात किमान 5 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असून या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुफान व्हायरल होत आहे. अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी सध्या तपास सुरू आहे, पण लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून हे घसरलं आणि हे अमेझॉन कंपनीचं कार्गो विमान होतं. भीषण आग लागली. या आगीचा सुद्धा जोर आणि धगधग खूप जास्त प्रमाणामध्ये होती. यामध्ये 10 जण अडकले असून 5 जण मृत्यू आणि 5 जण जखमी झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तर आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर सेंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आता राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द केलाय. नगरपालिका नगरपंचायती आर्थिक व्यवहारातील नमुना क्रमांक 64 वर अंतिम स्वाक्षरी करण्याचा अधिकार आता मुख्याधिकारी यांच्याकडेच असेल असं राज्य शासनानं स्पष्ट केलंय. मुख्याधिकारी यांच्याकडेच हे अधिकार देण्यात आलेले आहेत. 2018 मध्ये जो कायदा होता त्या कायद्यातील दुरुस्तीनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय नियंत्रणाचे अधिकार वगळल्यानं आता त्यांच्या स्वाक्षरीची गरज उरलेली नाही. याबाबतची हायकोर्टातील याचिका 16 जुलै 2026 मध्ये निकाली लागली. त्यापूर्वीचा स्थगिती आदेश सध्या संपुष्टात आलाय. नमुना 64 बाबत आता एक समान कार्यपद्धती लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आता इथून पुढे नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील यांच्यासाठी नगराध्यक्षांचा सहीचा अधिकार रद्द करण्यात आलाय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अगर नायक घाम ही फुटला, घाम ही फुटला अंगाला या टुटलाय ग थर थरा, घाम ही फुटला अंगाला या टुटलाय ग थर थरा।
1: मग बस थर थर हे मी चालले।
2: अगं अगं अगं

आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील अव्हेंजर नावाचा एक वाघ 500 किलोमीटरहून अधिक सफर करत, वेगवेगळ्या जिल्ह्यातील अंतर कापत, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांची सफर करत हा वाघ धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलाय. 2023 टिपेश्वर सोडल्यानंतर अचानक धाराशिव आणि बीडच्या आष्टी डोंगरामध्ये त्याचा वावर स्पष्ट झाला होता. गेल्या 10 दिवसांपासून वनविभागाच्या रडारवरून तो गायब झालेल्या या वाघाला 29 ऑगस्टला धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये येसवंडी परिसरामध्ये पुन्हा ट्रॅक करण्यात आलं होतं आणि तब्बल 5 जिल्ह्यांमध्ये या वाघानं 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. यवतमाळच्या टिपेश्वर नावाच्या अभयारण्यामध्ये तो होता आणि इथे नैसर्गिक वाघ कॉरिडॉर सुरक्षित असल्याचं

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, नगरचा अंतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये आज 12 तासांचा मेगा ब्लॉक करण्यात आला, त्यामुळे अनेक महत्वाच्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये वेळेत बदल झाले आहेत। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव शिरसोली म्हसावत या दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्यासाठी काही तांत्रिक कामासाठी आज 6 ते 6:30 12 तासांचा मेगा ब्लॉक करण्यात आला आहे। या ब्लॉकमुळे इगतपुरी भुसावळ, भुसावळ देवळाली आणि नाशिक रोड बडनेरा मेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत। अजनी पुणे भारत वंदे एक्सप्रेस आणि भुसावळ दादर एक्सप्रेसच्या वेळेमध्ये सुद्धा काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत। मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो, प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला। सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा। प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि यूकेजी 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत। या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत। प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, एलकेजी वय 4 ते 5 वर्ष आणि यूकेजी वय 5 ते 6 वर्ष। या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या। त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78। अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, नगरसंतरंग. या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूया. श्रोते हो, गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय, आणि गणपती बाप्पाच्या या आगमनासाठी आपण सगळेजण जे तयारी करतोय, आणि आपली AMC अर्थात अहिल्यानगर महानगरपालिका सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक कार्यशाळा आपल्या नगर शहरामधल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये घेते. विद्यार्थी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीला आकार देत आहेत, गणरायाची विविध रूपं साकारली जातात, आणि आपल्या हातानं तयार केलेली मूर्ती यंदा घरी बसवली जाते, घरी स्थापित केली जाते, असा संकल्प सुद्धा आपल्या शहरातल्या अनेक विद्यार्थ्यांनी केलाय. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत AMC आणि अनेक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सध्या होताना दिसतोय. पर्यावरणपूरक गणेशोत्सव जर करायचा असेल तर शाडूच्या मातीचे गणपतीचे मूर्ती जे आहेत त्याची स्थापना केली पाहिजे, जेणेकरून विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण टळेल. शाडू मातीच्या मूर्तीचा अधिकाधिक वापर जर केला तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना पर्याय उपलब्ध होईल, आणि जलप्रदूषण टाळायला सुद्धा मदत होईल. आणि यासाठी AMC खरंच खूप मनापासून प्रयत्न करते. आतापर्यंत शहरातल्या बऱ्याचशा शाळांमध्ये हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. महत्त्वाच्या काही घडामोडी आणि त्याचबरोबर शहरातल्या महत्त्वाच्या काही अपडेटकडे आपण वळणार आहोत. मराठी साहित्य विश्वामध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीने ज्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं ते साहित्यिक म्हणजे ना सी फडके, अर्थात नारायण सीताराम फडके यांचा 4 ऑगस्ट 1894 आपल्या नगरमधल्या कर्जतमध्ये जन्म झाला. कादंबरी, कथा आणि लघुनिबंध या साहित्य प्रकारामध्ये त्यांनी आतापर्यंत विपुल लेखन केलं. ते फक्त लेखक नव्हते तर अध्यापन क्षेत्राशी संबंधित सुद्धा त्यांचा जवळचा संबंध होता आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये त्यांनी तत्वज्ञानाचं प्राध्यापक म्हणून काम केलं. 1949 ते निवृत्त झाले आणि अध्यापनाबरोबरच त्यांना साहित्य निर्मितीचा प्रवास त्यांचा सातत्यानं सुरू ठेवता आला. श्रोते हो, ना सी फडके जे मराठी साहित्यातील प्रतिभावान लेखक होते आणि आपल्या मूळ नगर जिल्ह्यातील ते कर्जतमध्ये होते, तर नक्कीच ही आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आर्जनुसोबत. आणि अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय ते बाप्पाचं आगमन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो आहोत की अनेक चाकरमानी मंडळी आहेत की ज्यांना आपल्या गावी गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत हा सण साजरा करायला जायचा. आणि गणेशोत्सवाच्या याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी प्रवाशांची लक्षात घेता 350 विशेष गाड्या यंदा चालवण्यात येणार असून गरज भासल्यानंतर ही संख्या 370 पर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं सुद्धा 34 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे फक्त रेल्वे प्रशासन नाही, एसटी प्रशासन नाही, तर या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं नक्कीच कोकणवासियांना यंदा मोठा दिलासा मिळतोय. 34 अतिरिक्त गणपतीच्या विशेष ट्रेन रेल्वे विभाग सोडतोय, ज्या 3 अनारक्षित पनवेल चिपळूण मेमो अशा असणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांसाठी नक्कीच ही सोपी गोष्ट असणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.

आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्रिटनमधल्या एका हिंदू कार्यक्रमाला संबोधित केलंय. या कार्यक्रमाचं नाव एकतेचा उत्सव असं होतं आणि हा कार्यक्रम हिंदू स्वयंसेवक संघ HSS UK यांनी आयोजित केला होता. मोहन भागवत यांनी ब्रिटिश हिंदूंना ब्रिटनशी एकनिष्ठ राहण्याचं आवाहन केलंय. तर भारत जरी तुमची जन्मभूमी असली तरी ब्रिटन ही तुमची कर्मभूमी आहे, त्यामुळे ब्रिटिश हिंदूंनी आपल्या कर्मभूमीशी एकनिष्ठ राहायला हवं. तुमची निष्ठा कामाच्या भूमीशी असते तर जन्मभूमी तुम्हाला संस्कार देते, त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या भूमीशी गद्दारी करू शकत नाही. त्यामुळे ब्रिटिश हिंदू ब्रिटन सोबत राहतील असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. अनेक पुढच्या पिढ्यांवर विश्वास माझा आहे आणि अधिक चांगलं बनवण्याची त्यांची इच्छा आहे. ते क्षुल्लक मतभेद विसरण्यास तयार आहेत आणि हे अधिक प्रामाणिक व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: श्रोते हो नमस्कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत आहोत आपण गप्पा मारत आहोत आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आपल्या अहिल्यनगर जिल्ह्यामध्ये अकोले पारनेर आणि शेवगावसह कर्जतचा सुद्धा कायापालट होणार आहे. नगरमधल्या राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम हा शासन लागू करत आहे. राज्यामधल्या मागास आणि अत्य अल्प विकास भागांचा संतुलित सर्वांगीण आणि गतिमान विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विभागानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम उभारण्यासाठी आणि राबवण्यासाठी मान्यता दिली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामधलं अकोले कर्जत शेवगाव आणि पारनेर या 4 तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा जास्त निधी देण्यात आलेला आहे. दरम्यान निवडलेल्या या योजनेतील जिल्हे आणि तालुके यांच्यामध्ये राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना, केंद्र पुरस्कृत योजनांचा प्राधान्यानं निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आकांक्षित तालुका ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांची एक विशेष विकास योजना आहे. देशातील आणि राज्यातील जे तालुके सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत किंवा विकासाच्या शर्यतीमध्ये ते मागे पडलेले आहेत तर त्यांना जलद गतीनं कायापलट करण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा शासनाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: दानात नेत्र द्यावे द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजेनं तुमच्यासोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. अगदी काही दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन योग घातलंय आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण सगळेजण खूप मनापासून तयारी करत आहोत. अगदी वेगवेगळ्या भागामधले गणेशोत्सव मंडळ असतील, दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा त्यांची तयारी सुरू आहे. घरगुती गणपती बाप्पा बसवण्यासाठी अनेक जणांची तयारी जी आहे, लगबग जी आहे, ती सध्या सुरू आहे. तसं बघायला गेलं तर गणेशोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला एक सामाजिक एकजुटीचं, समानतेचं, जनजागृतीचं आणि राष्ट्रीय भावनेचं स्वरूप दिलंय. घराघरातला गणपती जेव्हा सार्वजनिक चौकात आला तेव्हा समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा हा सण आणि उत्सव ठरला. भक्ती, कला, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम म्हणजे गणेशोत्सव, अशी ही ओळख आहे. म्हणजे काळ बदलतोय आणि उत्सवाचं स्वरूप सुद्धा हळूहळू बदलतंय. भक्तीपेक्षा भपका किंवा श्रद्धेपेक्षा दिखावा आणि सामाजिक संदेशाची स्पर्धा सगळीकडे आता आपल्याला बघायला मिळते. विशेष करून आपण पाहतो की गणेशमूर्ती आता किती मोठ्या उंचीच्या तेवढा तो गणेशोत्सव अगदी खास असं सध्या म्हटलं जात आहे. श्रोते हो, याबाबत आपण बोलूयात. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या गणेशोत्सवाची सगळीकडे तयारी धामधूम आपल्याला बघायला मिळते आहे. खरं तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळं जी आहेत त्यांच्यामध्ये एक चढाओढ, एक स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीचं मोठेपण. आता उंची वाढली तर श्रद्धा वाढते का, या प्रश्नावर जर बोलायचं झालं तर गणपती बाप्पाची मूर्ती जितकी उंच तितका मंडळाचा लौकिक जास्त, ही एक चुकीची मानसिकता किंवा एक चुकीची मनामध्ये परंपरा कुठेतरी रुजली जाते आणि गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून हे सुरू आहे. कितीतरी मोठी मूर्ती आणण्याचा अट्टहास अनेक सार्वजनिक मंडळं अगदी आजही करताना दिसतात. गणपती बाप्पाचं मोठेपण हे मूर्तीच्या उंचीमध्ये नाही आहे, तर ते भक्तांच्या मनामधल्या श्रद्धेमध्ये आहे. देवत्वाला मोजण्यासाठी कुठल्या फुटपट्टीची किंवा कुठल्या उंचीची गरज नसते, तर एखादी छोटीसुद्धा सुबक, कलात्मक, सुंदर देखणी मूर्तीसुद्धा आपल्या मनाला तितकेच भावू शकते. उलट अवाढव्य मूर्ती उभारण्यासाठी जो खर्च होतोय, वाहतूक स्थापनेची जी काही कसरत होतीये, विसर्जनाची समस्या खूप मोठी निर्माण होती आणि त्यामधलं प्रदूषण, त्यामुळे मोठं म्हणजे सुंदर ही संकल्पना खरं तर निरर्थक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चन तुमच्यासोबत. गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय आणि AMC अर्थात अहिल्यानगर महानगरपालिकेनं ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला ते वारंवार सांगतात ती म्हणजे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसवा. हॅलो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं किती महत्त्वाचं आहे. अनेक आपण बाजारामध्ये किंवा आपण स्वतःसुद्धा POP गणेशमूर्ती घेतो आणि POP पाण्यामध्ये सहज आणि लगेच विरघळत नाही, अगदी बराच कालावधी लागतो या सगळ्या POP मूर्ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळण्यासाठी. त्यामुळे नक्कीच जलस्रोतांमध्ये तुम्ही बघाल की गणपती झाल्यानंतर अजून काही महिन्यानंतर मूर्तीचे काही अवशेष, काही भाग तसेच राहतात, कारण या मूर्त्यांमध्ये POP वापर असतो, रासायनिक रंगाचा वापर असतो, काही सजावटीचं साहित्य असतं किंवा काही अविघटनशील पदार्थ असतात की जे सगळे घटक मिसळले जातात आणि जलप्रदूषणाचा जो काही प्रश्न आहे तो गंभीरपणे निर्माण होतो. 2025 महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागानं POP मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात एक सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केलं होतं आणि सार्वजनिक मंडळांना सुद्धा लहान आकाराच्या मूर्ती बसवायला प्रोत्साहन दिलं होतं. मोठी मूर्ती असेल तर विसर्जनासाठी तिची छोटी प्रतिकृती ठेवायलाही प्रोत्साहन करण्याचे निर्देश दिले आहेत. पण नक्कीच याचा आपण विचार करायला हवा, याचा अनेक सार्वजनिक मंडळांनी विचार नक्कीच करायला हवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि अगदी अवघ्या काही दिवसांवर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि आपण सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत घरगुती गणपती बाप्पा बसवण्यासाठी. गौरी गणपतीच्या आवाहनासाठी आपण सगळेजण जय्य तयारी करतोय, तर सार्वजनिक गणेश मंडळ सुद्धा आता तयारीला लागली आहेत बरं का. म्हणजे तुम्ही आपल्या नगर शहरामधल्या जर मुख्य बाजारपेठेमधल्या गावामधल्या रस्त्यांवर बघाल तर असे सुंदर मांडव टाकायला सुरुवात झालेली आहे आणि छान असे मांडव जे आहेत ते आता दिमाखात उभे राहतील अजून काही दिवसापर्यंत आणि गणपती बाप्पाची मूर्ती तिथे विराजमान होईल. आपण मगाशी बोलत होतो गणपती बाप्पाच्या किंवा गणेश मूर्तींच्या उंचीबद्दल. मुंबईमधली जी घटना आपण पाहिली होती भुलेश्वर मंडळाच्या गणपतीची, ती घटना अजूनही ताजी आहे, अजूनही ती आपल्या लक्षात आहे, समोर आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण पाहतो की अतिशय भव्य दिव्य असा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. खूप मोठ्या मोठ्या उंचीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आणल्या जातात. त्या विसर्जन करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो किंवा त्याचबरोबर या POP मूर्त्या असतात आणि पाण्यामध्ये सहज किंवा लगेच विरघळत नाही, त्यामुळे ते एक पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रदूषणसुद्धा आपण करतो. पण खरंच जितकी गणपती बाप्पाची मूर्ती मोठी तितकी भक्ती मोठी का? तर नाही. गणपती बाप्पाचं साधं सुंदर निरागस जे छोटंसं रूप आहे ते सुद्धा आपल्या मनाला भावू शकतं. एखाद्या भाविकाला, भक्ताला मनातल्या श्रद्धेवर या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे जो सध्या आपण पाहतो आहोत सोशल मीडियावर असेल याची चर्चा आहे, वाद आहे. त्याचबरोबर अजून एक वाद निर्माण झाला आहे, तो म्हणजे सध्या DJ परवानगी. आणि अनेक भागांमध्ये DJ सक्त मनाई करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनानं, पण अनेक ठिकाणी मात्र DJ मागणीसुद्धा केली जाते. आणि DJ मागणी जी योग्य आहे का किंवा अयोग्य आहे का हा नंतरचा भाग झाला, पण तरी सुद्धा सध्या गणेश मूर्तीच्या उंचीमध्ये जो काही वाद निर्माण झाला आहे तर त्याबद्दल आपण बोलत होतो. आणि खरंच जर नैसर्गिक पद्धतीनं आणि भावनेनं, श्रद्धेनं जर आपण उत्सव साजरा करत असू तर तो खरंच मनाला भावतो आणि तो आपल्याला मन प्रसन्न करणारा ठरतो. अनु होती आज तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. उद्या आपण भेटायला येणार आहोत याच वेळी याच ठिकाणी एकत्र. हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। सकाळचे 11 वाजलेत आणि मी आले तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। मंडळी, आज आहे श्रावणातला शेवटचा मंगळवार आणि मंडळी तुमच्या घरामध्ये मंगळा गौरीची तयारी तर फार सुरेख चालू असणार आहे, कारण आता शेवटचा मंगळवार म्हटल्यानंतर घरामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण असणारच आहे। मंडळी, महिना कसा पटकन संपला हे खरंच कळलं नाही बरं का, पण मंगळा गौरीच्या या सगळ्या आठवणी मात्र मनामध्ये छान घर करून राहत आहेत। आजकाल मंगळा गौरीचं स्वरूप थोडंसं बदललंय बरं का। आईला आठवणार एखादं जुनं गाणं मुलगी मोबाईलवरती शोधून त्याची चाल शिकते आणि आता घराघरामध्ये ह्या गोष्टी दिसत असणार आहेत। त्यासोबत वेशभूषा, गाणी किंवा पद्धत बदलली तरी सुद्धा दोन पिढ्यांमधला हा जो सुंदर संवाद आहे ना मंडळी, तो आज सुद्धा तसाच जिवंत आहे। मंगळा गौरीचं दुसरं एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे त्या एका दिवशी सगळ्या जणी अगदी सारख्याच असतात। कोणी डॉक्टर असो, शिक्षिका असो, गृहिणी असो किंवा नुकतेच लग्न झालेली नववधू असो, फुगडी घालताना सगळ्यांचे हात एकमेकांच्या हातामध्ये असतात। थोड्या वेळासाठी आपली पद ओळख आणि रोजचे व्याप बाजूला पडतात आणि फक्त एकत्र मिळून आनंद घेणारी माणसं उरतात। उद्या कदाचित व्हिडिओ कॉलवरून दूरवर राहणाऱ्या मैत्रिणी फुगडीत जोडल्या जातील, गाण्यांचे नवे व्हर्जन्स येतील, पण स्वरूप किती बदललं ना मंडळी, तरी एकमेकांसाठी वेळ काढणं आणि मनापासून आनंद साजरा करणं हीच या परंपरेची खरी ताकद आहे। त्यामुळे मंडळी, आता आज आहे शेवटचा मंगळवार, श्रावणातील हा मंगळवार आहे आणि त्यामुळं आजचा दिवस छानपैकी आनंदी आणि एकदम भारी सेलिब्रेट करा, एकत्र या, हसा खेळा आणि सुंदर वारसा जो आहे आपल्या संस्कृतीचा असाच पुढे अविरतपणे चालू द्या। मंडळी, आपला हा शो असाच सुरू राहणार आहे आणि खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी गप्पांसोबत आज मी आली आहे भेटायला तुम्हाला। एका म्युझिकल ब्रेक नंतर आपण भेटूयात, एन्जॉय करा हे गाणं आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11:10 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण रोज खूप सारी कामं करत असतो. महिलांना तर कामाचा इतका व्याप असतो, बाहेरचंही बघा घरातलंही बघा. विशेषत जर नोकरी करणाऱ्या महिला असतील ना मंडळी, तर त्यांची चांगलीच बाबा धावपळ होत असते. आणि मंडळी, रोजच्या कामांची भली मोठी यादी पाहून डोकं चक्रवून जातंय का तुमचं? आता नक्कीच जातच असणार आहे. आता रोज काय आधी करायचं आणि काय नंतर करायचं यातच बराच वेळ वाया जातो. पण यावरती मी एक अगदी सोपी रंगीबेरंगी आणि मजेशीर ट्रिक आणली आहे तुमच्यासाठी. मंडळी, कामांसाठी रंग ठरवा. हो, बरोबर ऐकलत, कामांसाठी रंग ठरवा. आपल्या रोजच्या कामांचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या स्टिकी नोट्स असतात ना, तर त्या वापरायच्या. पिवळा रंग ठेवा अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट कामांसाठी, जसं की वेळेवरती विजेचं बिल भरणं, घर पट्टी असेल, पाणीपट्टी असेल, किंवा त्यासोबत जे महिन्याला खर्च लागत असतात जसं की गॅस सिलेंडर वगैरे, तर अशासाठी जे आहे आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही ते पिवळ्या रंग ठेवू शकता. त्याच्या स्टिकी नोट्स तुम्ही त्या वापरू शकता. त्यासोबत गुलाबी रंग वापरा तुमच्या व्यक्तिगत कामांसाठी, जसं की बऱ्याच दिवसांपासून राहिलेल्या एखाद्या मित्राला फोन करणं किंवा मेसेज करणं एक्सेट्रा. त्यासोबत निळा रंग घरगुती व्यवस्थापनाला, जसं की महिनाभराचा किराणा सामानाची ऑर्डर देणं असेल किंवा एखादी ऑर्डर आता यायची आहे तर त्याचं पेमेंट बाहेर काढून ठेवणं असेल, या गोष्टीसाठी. आणि त्यासोबत मंडळी, हिरवा रंग बाहेरच्या कामांसाठी ठेवायला हवा आहे, जसं की मेडिकलमधून औषधं आणणं, बाजारातून काही सामान आणणं, किंवा बाजारात तुम्हाला काही शॉपिंगला जायचं आहे, त्या वस्तू काही खरेदी करायच्या आहेत तर त्या करणं, अशा गोष्टींसोबत. आता मी तुम्हाला खूप नॉर्मली सांगितलेलं आहे, तशा स्टिकी नोट्स खूप साऱ्या रंगांच्या मिळतात आणि आम्हाला माहीत आहे खूपच सारी कामं आहेत. मी तुम्हाला अगदी थोडी थोडकी सांगितली आहेत, पण जर तुम्ही हे असं केलं ना तर तुम्हाला एक कुठेतरी एक काम करायला तुम्हाला भारीसुद्धा वाटेल मंडळी, आणि तुमचा गोंधळसुद्धा उडणार नाही आहे. तर नक्की ही गोष्ट तुम्ही ट्राय करा आणि यामधून तुम्हाला काही फायदा झाला का, बेनिफिट झाला का, मला नक्की कळवा. 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. मंडळी, भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने, तुम्ही ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:28 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका अतिशय महत्वाचा विषय घेऊन. मंडळी आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चवच येत नाही, बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणाल की अरे हा मीठ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच आहे, त्यात नवीन काय? तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का की मिठाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा उपयोग मात्र वेगवेगळा आहे. आता तुम्हाला वाटेल की अरे टेस्ट तर सेम देते, कधी कधी असू शकतं की हा बाबा थोडंफार टेस्ट वेगळी असू शकते, पण उपयोग नेमके काय? तर सगळ्यात आधी आपलं नेहमीचं आयोडीनयुक्त मीठ असतं, पांढरं मीठ असतं. तर यामध्ये प्रामुख्यानं सोडियम क्लोराईड असतं, ज्यामुळं ते नेहमी मर्यादित प्रमाणातच वापरावं आणि स्वयंपाक करताना शिजवूनच घ्यावं. अन्नावरती किंवा सॅलेडवरती ते वरून कधीही शिंपडू नये, भलेही तुम्हाला ते आवडत असेल तरी सुद्धा, कारण ते जास्त योग्य नाही, आपला बीपी वगैरे वाढत असतो. त्याचसोबत मंडळी सैंधव मीठ उपवासाच्या जेवणावरती, फळांवरती किंवा रायत्यावरती वरून घालण्यासाठी हे उत्तम आहे. स्वयंपाकात सुद्धा ते चालतं आणि फक्त सैंधव मीठच खाणं हे आरोग्यासाठी योग्य नाही आहे, बरं का? तिसरं महत्वाचं मीठ आहे गुलाबी हिमालयन मीठ. यामध्ये काही खनिजे असतात आणि याचा वापर चवीनुसार सॅलडवरती व वरून स्प्रेड करण्यासाठी एकदम छानपैकी ठरू शकतो. आणि मंडळी चौथं म्हणजे काळं मीठ. आंबट आणि मस्तपैकी मसालेदार चव वाढवण्यासाठी काळं मीठ हे कमाल काम करत असतं. सॅलड, चाट, रायता, लिंबू सरबतमध्ये हे नक्की वापरा, यानं पचनक्रियासुद्धा सुधारायला मदत होते. आणि शेवटी मंडळी कमी सोडियम असलेलं मीठ. यामध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असतं, पण ज्यांना मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा विशेष औषधं सुरू आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सल्ल्याशिवाय हे मीठ वापरू नयेत. मंडळी असे हे मिठाचे प्रकार आहेत, अनेक चवी सुद्धा आहेत यामध्ये आणि त्यासोबत याचे उपयोग सुद्धा वेगवेगळे आहेत. तुम्हाला यापैकी कोणतं मीठ आवडतं हे मला नक्की सांगा 90 11 11 23 90 या नंबरवरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरसंग.

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: दूत चावला तम घामांगाशी आला, त्यानं माझा प्राण चालिला।
1: महाराज, त्यानं तुमचा प्राण चालिला?
0: अरविंद चावला
1: महाराज,
0: अरविंद चावला
1: महाराज।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:43 झालेले आहेत आणि मी आले तुम्हाला भेटायला एका नवीन अशा टॉपिक सह. मंडळी, आपल्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये सहज मिळणारी कोरफड ही त्वचा आणि केसांसाठी किती गुणकारी आहे हे काय आपल्याला सांगायची गोष्ट नाहीच आहे, कारण हे सगळ्यांनाच माहिती. मंडळी, आयुर्वेदामध्ये याला घृत कुमारी म्हणतात. बघा, मिळाला की नाही एक नवीन मराठी शब्द. तर मंडळी, आता ह्या घृत कुमारीला यामध्ये काय असतं की व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अँटी ऑक्सिडंट्स आणि त्याचसोबत मंडळी 75 जास्त पोषक तत्व असतात. त्वचेसाठी कोरफडीचा ताजा गर म्हणजेच एक अप्रतिम नॅचरल मॉइश्चरायझर आहे. यामुळे चेहरा तेलकट न होता खोलवरती मस्तपैकी मॉइश्चराइज होतो. उन्हामुळे त्वचा भाजलेली असेल म्हणजे थोडंफार टॅन झालेली असेल किंवा लहानशी जखम झालेली असेल ना मंडळी, तर कोरफड लावल्यानं लगेच आराम मिळतो. तसंच मंडळी, अर्धा चमचा मधामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून 15 चेहऱ्यावरती लावल्यास सुरकुत्या सुद्धा कमी होऊन उत्तम अँटी एजिंग फेस पॅक तयार होतो. मंडळी, केसांसाठी हे जेल कमाल काम करत असतं. कोरफडीच्या जेलमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून टाळूवरती मस्तपैकी मालिश करा आणि तसं जर केलं ना मंडळी तुम्ही, तर कोंडा आणि खाजेपासून सुद्धा सुटका मिळते. तसंच शॅम्पू केल्यानंतर ओल्या केसांच्या लांबीवरती हे जेल 5 लावून धुतल्यास केस एकदम मऊ आणि चमकदार होतात. तर मंडळी, आता तुम्ही हे लवकरात लवकर ट्राय करा, कारण सणासुदीचे दिवस येत आहेत त्यामुळे तुम्हाला सुंदर दिसणं तर भाई हे बनतच आहे. त्यामुळे मस्तपैकी अशा घरगुती गोष्टींचा वापर करा. आणि मंडळी, बाहेरचे जे प्रोडक्ट्स असतात ना, तर त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात. त्यामुळे हे केमिकल युक्त पदार्थ वापरण्यापेक्षा किंवा केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा अशाच घरगुती नैसर्गिक संसाधनांचा वापर करा आणि आपलं सौंदर्य खुलवा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत, तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:51 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आज एक अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि मंडळी आज आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. साक्षरता म्हणजे फक्त पुस्तकातली अक्षरं वाचता येणं किंवा सही करता येणं एवढं नाहीये बरं का, तर साक्षरता म्हणजे विचार करण्याची ताकद मिळणं, स्वतःच्या पायावरती उभं राहणं आणि आयुष्याला एक नवी दिशा देणं. आजच्या या आधुनिक युगामध्ये साक्षरतेची व्याख्या सुद्धा बदललेली आहे. आता फक्त डिजिटल आणि आर्थिक साक्षरता ही तितकीच महत्वाची झाली आहे. ऑनलाईन व्यवहार शिकणं असो किंवा मोबाईलचा योग्य वापर करणं असो किंवा सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणं असो, ही आजच्या काळाची जी आहे ना ती मंडळी खरी गरज बनलेली आहे. आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. आजच्या दिवशी आपण एक छोटासा संकल्प करायला हवा यासाठी की आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या मावशी असोत, भाजीवाले दादा असोत किंवा एखादं लहान मूल असो ज्याला शिक्षणाची गरज आहे, त्यांना थोडंफार शिकण्यास मदत करूया. एखाद्याला अक्षरांची आणि ज्ञानाची ओळख करून देणं ही एक सर्वात मोठी भेट ठरू शकते. त्यामुळे मंडळी आपण आजच्या दिवशी एक शिकायला हवं.

0: आणि एक शिकवायला सुद्धा हवंय. आणि हा मंत्र जो आहे ना की एक शिकूया आणि एक शिकूया, हा मंत्र आपण सुद्धा मंडळी जपायला हवाय. आणि मंडळी आज तुम्हाला सर्वांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साक्षर असणं ही एक काळाची गरज सुद्धा आहे आणि हा आपला अधिकार सुद्धा आहे. तर मंडळी मस्तपैकी तुम्ही सुद्धा जसं आपण अक्षरांची ओळख करून घेतो, तसंच आपण जे जीवनामध्ये जगत आहोत त्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर सारं ज्ञान मिळत असतं. ते ज्ञान सुद्धा अर्जित करणं आपलं कर्तव्य आहे, गरज आहे. आणि मंडळी तुम्ही सुद्धा आजच्या दिवसाचा असाच वापर करा, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही पोहोचवू शकाल. अशाच गोष्टींसह भेटूयात मंडळी थोड्याच वेळामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रस्त्यावरच पहिला ठिकाण नाक्याचं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका खूप साऱ्या छान छान गोष्टींसोबत आणि विचारांसोबत, त्याचसोबत भरपूर अशा गप्पांसोबत। मंडळी, आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। बाप्पाच्या आगमनानं घरामध्ये एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता येतच असते आणि आता सुद्धा तुमच्या घरामध्ये असंच वातावरण असणार आहे। काय डेकोरेशन करायचं, रोज कोणकोणत्या प्रकारची मिठाई तयार करायची, काय आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, अशी सर्व तयारी तुमची सुरूच असणार आहे। मंडळी, या सणाच्या दिवसांमध्ये घर प्रसन्न, सुगंधी आणि वातावरणातील विषाणू दूर ठेवण्यासाठी बाजारातल्या केमिकल युक्त अगरबत्त्यांपेक्षा घरीच बनवलेला नैसर्गिक सुगंधी आणि औषधी धूप वापरणं कितीतरी छान ठरेल। आणि मंडळी, आता हा धूप बनवणं अगदी सोपं आहे बरं का, आणि ह्याचीच एक सोपी ट्रिक घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला। मंडळी, यासाठी आपल्याला लागणारे वाळलेली तुळशीची पानं, कडुनिंबाची पानं, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, गोगल, आणि आता तो गोगल तुम्हाला काय असतो हे कदाचित माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, तो बाजारामध्ये सहज अवेलेबल होऊ शकतो। जिथे आपण मंदिरं असतात, आता फॉर एक्झाम्पल आपल्या नगरमध्ये विशाल गणपतीचं मंदिर आहे, तिथं अनेक फुलं असतात, नारळ असतात, तिथं तुम्हाला गोगल हे लगेच सापडेल। त्यासोबत मंडळी कापूर लागेल, भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, आणि थोडंसं साजूक तूप आणि गुळाची पेस्ट। आता मंडळी, सगळ्यात आधी तुळशीची व कडुनिंबाची जी पानं आहेत आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या चांगल्या वाळवून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या। या पावडरमध्ये बारीक केलेला गुगोल आणि भीमसेनी कापूर मिसळा, यामध्ये एक असं असतं सुगंधी आणि औषधी गुणधर्म भरपूर असतात या कापरामध्ये। आता या मिश्रणामध्ये थोडंसं साजूक तूप आणि गुळाचा एक पाक एकत्र करून मिक्स करा आणि मळून घ्या, जेणेकरून आता त्याला हवा आणि त्याचसोबत कसं होईल की ते एकत्र एकजीव होईल। आता मंडळी, त्याला तुम्हाला हवा तसा धूपचा किंवा जो शंकूचा आकार असतो तर तो देता येईल तसा तुम्ही देऊ शकता। आणि हे धूप जे आहे ते आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे तर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये नाही सावलीमध्ये छानपैकी वाळवून घ्या। आता मंडळी, हा धूप पेटवल्यानं घरामध्ये एक अप्रतिम असा नैसर्गिक सुगंध तर पसरतोच, पण आता तुळस आणि कडुनिंबामुळं हवेतील जे जंतू आहेत ते नष्ट होऊन वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होण्यास सुद्धा मदत होते। तर मंडळी, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या आरतीसाठी आणि प्रसन्न वातावरणासाठी असाच इको फ्रेंडली घरगुती औषधी धूप नक्की ट्राय करा। कसा वाटला ते मला नक्की कळवा आपल्या 90111123 या संपर्क क्रमांकावरती। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:13 झालेले आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी गणेशोत्सवाची चाहूल लागली की रस्त्यांवरती घुमणारा ढोल ताशांचा तो दणदणाट आणि ताल आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. आजकाल या ढोल ताशा पदकांमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली सुद्धा अतिशय उत्साहानं आणि जिद्दीनं ढोल वाजवताना दिसत आहेत. त्यांचा तो जो जोश आहे आणि जी ऊर्जा आहे ती खरोखरच फार फार कौतुकास्पद आहे. पण मंडळी तासन तास ढोल वाजवताना आणि सराव करताना मुलींनी आपल्या आरोग्याची थोडीशी काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे बरं का. सगळ्यात पहिलं म्हणजे पाठीची आणि खांद्यांची काळजी. ढोलचं जे वजन असतं ते खूप असतं, त्यामुळं वाजवताना पाठीचा कणात ताट ठेवा आणि वजन दोन्ही खांद्यावरती व्यवस्थित पेललं जाईल अशी बेल्टची सोय करा. त्याचसोबत मंडळी सराव सुरू करण्यापूर्वी आणि नंतर हलके स्ट्रेचिंग व्यायाम नक्की करा. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मंडळी योग्य आहार आणि पाणी. तासन तास सरावामुळं शरीरातले पाणी कमी होत असतं, डिहायड्रेशन होतं, त्यामुळं भरपूर पाणी, लिंबू शरबत किंवा ताक प्या. सराव किंवा मिरवणुकीला जाण्यापूर्वी पोटभर पण हलका असा आहार घ्या. उपाशीपोटी अजिबात ढोल वाजवू नका. आणि मंडळी त्याचसोबत पायांची काळजी आणि कपडे हे सुद्धा महत्वाचं आहे. सतत उभं राहून जे ढोल वाजवावं लागत आहे आणि त्यामुळं काय होतं की आरामदायक स्पोर्ट शूज किंवा योग्य चप्पल वापरा. कपडे सुद्धा जे आहेत ते सुटसुटीत आणि कॉटनचे असावेत जेणेकरून हालचाल करताना तुम्हाला त्रास होणार नाही. आणि शेवटचं म्हणजे मंडळी पुरेशी विश्रांती. ढोल वाजून झाल्यानंतर हातापायांच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी योग्य झोप घ्या. शरीरानं खूप थकवा दाखवला तर थोडीशी विश्रांती जास्त प्रमाणामध्ये घ्या. आणि मंडळी हा तुमचा जो उत्साह आहे, हा जो जोश जो आहे तो कायम असाच राहायला हवा आहे. कारण मलासुद्धा माहीत आहे की आपला कितीही थकवा असेल, कितीही ताण असेल, तर जेव्हा बाप्पाचं आगमन होत असतो ना, जो बाप्पाचा आगमनाचा सोहळा असतो ना, त्यामध्ये आपण पूर्ण भान हरपून ढोल वाजवत असतो, आपण एन्जॉय करत असतो आणि आपली संस्कृती जपत असतो. पण मंडळी आपली ही संस्कृती जपताना आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Oh.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. दुपारचे 12:27 झालेले आहेत आणि मी आले तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अतिशय सुंदर बातमी आता समोर येते आणि ती मला तुम्हाला सांगायची आहे. मंडळी, लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराला भक्कम आधार देण्यासाठी शासनानं अनाथ प्रवर्गासाठी 1% समांतर आरक्षण लागू केलेलं आहे. आता याच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारं अनाथ प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्ह्यातील 575 तरुणांना मिळालंय. आणि विशेष म्हणजे मंडळी, या प्रमाणपत्रामुळे आपल्या नगर जिल्ह्यातील 16 तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या प्रत्यक्ष उत्तम संधी सुद्धा मिळाल्यात. ज्या मुलांच्या पाठीवरती कोणाचा हात नव्हता त्यांच्या स्वप्नांना आता शासकीय निर्णयामुळे हक्काचे पंख मिळालेत. आता ही केवळ कागदपत्र नाहीयेत तर या 575 तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची आणि स्वावलंबनाची एक नवी सुरुवात आहे. मंडळी, अशाच बातम्यांसह आणि अशाच अपडेटसह भेटूयात थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:41 झालेले आहेत. ऑलमोस्ट आपला शो संपायची वेळ झालेली आहे. पण मंडळी मी अशाच नवनवीन गोष्टी घेऊन मी आहेच तुमच्यासोबत आणि आत्तासुद्धा एका इंटरेस्टिंग गोष्टीवरती मला तुम्हाला बोलायचं आहे. आणि आत्ता मंडळी हा जो ट्रेंड आहे ना तो सध्या सर्रास आपल्याला चालताना दिसतच आहे आणि ऑलमोस्ट प्रत्येकच घरामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. मंडळी आजकाल आपण पाहतो की स्टेटस आणि त्यासोबत जे स्टोरीज वगैरे असतात त्याच्यावरती अनेक गोष्टी दिसतात आणि आपण सुद्धा आपलं व्यक्तिगत स्टेटस जपण्याच्या नादामध्ये स्वतःवरती कितीतरी मोठा ताण लावून घेत असतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर मंडळी चार लोक काय बोलतील किंवा सोशल मीडियावरती काय चांगलं दिसेल यासाठी अनावश्यक खर्च करण्याची एक स्पर्धा सुरू झालेली आहे. महागडे फोन्स, ब्रँडेड कपडे, ऐपती बाहेर जाऊन मोठमोठे वाढदिवस किंवा लग्न सोहळे साजरे करणं या सगळ्या गोष्टी क्षणिक कौतुक तर मिळवून देत आहेत पण नंतर महिन्याचं बजेट कोलमडल्यावरती मनस्ताप मात्र आपल्यालाच होत असतो. इतरांना दाखवण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा डोंगर उभा करणं ही समजूतदारपणाची खूण नक्कीच नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा मंडळी आपलं जे खरं सुख आहे, जे खरं समाधान आहे ते आपल्या बँकेतल्या पैशांपेक्षा आणि मानसिक शांततेत जास्त असतं. आणि आपण मंडळी इतरांना दाखवण्यासाठी काय करतोय यामध्ये हे काहीही नाहीये. त्यामुळं आपण आपली सेफ्टी जपणं गरजेचं आहे. आपल्या मनाला आनंद मिळतोय की नाही मग बाहेरच्यांचं काय करायचं आपल्याला. अनेक गोष्टी असतात. तुम्ही जर आज एक चांगला फोटो टाकला तर उद्या 10 जण आणखी चांगला फोटो टाकतील. ही कॉम्पिटिशन अशी सुरूच राहणार आहे पण त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचं सुख हरवू देऊ नका एवढंच मला बोलायचं आहे. मंडळी अशाच गोष्टींसह भेटूयात थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92-73-93-57-89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो निकल 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत। कारण मंडळी आता वाजले आहेत दुपारचे 12:50, म्हणजे आता तुमचा वेळ आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची। आणि मंडळी आपण आज भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आहे, खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत। आणि मंडळी आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये ठीक सकाळी 11 आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात भेटणारच आहोत, नवनवीन गोष्टींसह, गप्पांसह, चर्चांसह। आणि आता अगदी थोड्याच वेळात म्हणजेच 1:00 आपली मैत्रीण आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता या शोमध्ये। मंडळी आता स्वतःची काळजी घ्या, सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे तब्येतीला जपा सुद्धा, आणि त्याचसोबत सण उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करा। मंडळी तुम्हा सर्वांना माझ्याकडून 2-4 दिवस आधीच आपल्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी आपण भेटूयात उद्या, तोपर्यंत काळजी घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत. हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालयाशी जिव्हाळ्याचं नातं जपत आहेत. आज वाढदिवस आहे सविता शिंदे, देवश्री सचिन झोंड यांचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदइच्छा. आणि आजचा दिवस आणखीन विशेष खास करण्यासाठी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्याच आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. तर आपण ऐकूया सविता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का?
2: अहो फियाट गाडी माझी म्हणू का?
1: कुणाची?
2: आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: मैंने

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये पिक्चर अभी बाकी है उमराव जान, त्याचबरोबर आशा भोसले व भूपेन हजारिका यांच्या जन्मदिनानिमित्त आपण ऐकणार आहोत सुंदर अशी गाणी. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत शायरी, मराठी, प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आणि फॅशन.

टिप्स, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सक्षमता दिन विशेष आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता आपण ऐकणार आहोत गुरु प्रवचन. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये सेंट मोनिका प्राथमिक कॉलेजमधील प्रोफेसर योगेश विलायते यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर रात्री 8:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय बातमीपत्र. यामध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आणि सादर करते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी. त्याचबरोबर रात्री 10 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. ए पैसा है कैसा हे विशेष आपण ऐकणार आहोत, सादर करते आहेत सुहास भाई मुळे नगरकर. स्नेहवार्ता या कार्यक्रमानंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेतली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी आपण स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालयाच्या हितचिंतिका देवश्री सचिन झोंड यांचा आज वाढदिवस आहे. देवश्री ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। मी आहे तुमच्या सोबत आर जे आदि। तर मित्र हो, आज आहे मंगळवार आणि आजचा सेगमेंट आहे पिक्चर अभी बाकी है। डॅन टॅन, आजच्या पिक्चर अभी बाकी है या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकणार आहोत उमराव जान या चित्रपटाविषयी आणि त्याच चित्रपटातली अगदी कर्णमधूर अशी गीतं। तर मला असं वाटतंय तुम्ही पण तयारच आहात, मी पण तयार आहे। चला सुरू करूया। उमराव जान हा 1981 साली प्रदर्शित झालेला चित्रपट मुजफ्फर अली यांनी दिग्दर्शित केला होता। मुख्य भूमिका होत्या रेखा, नसीरुद्दीन शाह, फारूक शेख आणि राज बब्बर यांच्या। मित्र हो, 1905 सालच्या उर्दू कादंबरी उमराव जान अदा यावर आधारित हा चित्रपट लखनौच्या एका वेश्याची आणि तिच्या प्रसिद्धीबद्दलची कहाणी सांगत आहे। या चित्रपटातली गीतं लिहिली आहेत शहरियार यांनी आणि संगीतबद्ध केली आहेत प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी। आणि या चित्रपटातली बरीचशी गीतं आशा भोसले यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलेली आहे। तेव्हा सुरुवातीला ऐकू।

या चित्रपटातले कलाकार आणि भूमिका अशा होत्या, अमिरान किंवा उमराव जान ही मुख्य भूमिका होती रेखा यांनी साकारलेली. युवा अमिरान यांची भूमिका केली होती सीमा सतयू यांनी. नवाब सुलतान यांची भूमिका केली होती फारूक शेख यांनी. गोहर मिर्झा यांची भूमिका केली होती नसीरुद्दीन शाह यांनी. फैज अली यांची भूमिका केली होती राज बब्बर यांनी. हुसैनी यांची भूमिका केली होती दीना पाठक यांनी. बिस्मिल्ला जान यांची भूमिका केली होती प्रेमा नारायण यांनी. खान साहेब संगीत मास्टर यांची भूमिका केली होती भारत भूषण यांनी. अजीज यांची भूमिका केली होती मुकरी यांनी. आणि दारोगा दिलावर यांची भूमिका केली होती सतीश शाह यांनी. तेव्हा अशा या भूमिका आणि कलावंत, उत्कृष्ट असं अभिनय, उत्कृष्ट असं संगीत, उत्कृष्ट असे गीत आणि उत्कृष्ट असं कथानक या उमराव जान चित्रपटाचं होतं.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक. तर मित्र हो, हा चित्रपट एवढा सुंदर होता, उत्कृष्ट होता, की त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 1981 साली रेखा यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आशा भोसले यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून संगीतकार खय्याम यांना पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून मन्सूर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 1982 सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून मुजफ्फर अली यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर संगीत दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार खय्याम यांना मिळाला. आणि 1982 सर्वोत्तम अभिनेत्रीचं पुरस्काराचं नामांकन हे अभिनेत्री रेखा यांना मिळालं. तेव्हा अशा प्रकारचे भरमसाठ पुरस्कार या चित्रपटाला मिळालेत. ऐकूया त्यातलं एक गीत.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी शशिकांत नजान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्रांनो. मित्रांनो, उमराव जान हे कथानक एका सत्य कथेवरचं आहे. उमराव जान ही जी नायिका आहे, मैफिलीमध्ये मिळालेल्या पैशांनी क्रांतिकारकांना मदत करायची. 1981 साली मूळचे लखनौचे असलेले मुजफ्फर अली यांनी उमराव जान हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. उमराव जानच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. खऱ्या उमराव जानची कबर डर्बी शायर क्लबचे प्रमुख शकील अहमद यांनी शोधून काढली होती. शकील अहमद यांनी उमराव जानच्या खाजगी आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. 26 डिसेंबर 1937 रोजी उमराव जान यांचं काशीमध्ये निधन झालं. एकेकाळी उमराव जानचे वडील नवाबांच्या कबरेवर प्रकाश द्यायचे काम करत होते, पण आज त्यांच्या मुलीच्या कबरेवर अंधार पसरला आहे. उमरावच्या कबरची अवस्था तिच्या खाजगी आयुष्यापेक्षा काही वेगळी नाही. कबरवरचा कचरा बाजूला केल्यानंतर त्यावर अरबी लिहिलेला एक दगड आढळून आला. त्यावर लिहिलं होतं, कितने आराम से है कब्र में सोने वाले, कभी दुनिया में था फिरदौस में अब है मस्कान. कब्र किस अहले वफा की, अल्लाह अल्लाह सबको गम जिसका है, वह दोस्त हो या दुश्मन. उमराव बेगम, लखनवी. मुजफ्फर अली आणि त्यानंतर जे पी दत्ता यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी उमराव जानचे आयुष्य हे रुपेरी पडद्यावर सादर केले. मुजफ्फर अली यांनी पहिल्यांदा उमराव जान हा चित्रपट पडद्यावर आणला आणि त्याच्यानंतर जे पी दत्ता यांनी देखील हे चरित्र रुपेरी पडद्यावर आणलं. जे पी दत्ता यांच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली होती ऐश्वर्या रॉय यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला.

आमरीन हे खरं नाव होतं उमराव जानचं. लखनौ इथं आल्यानंतर आमरीनची ती उमराव जान झाली. आयुष्याच्या शेवटच्या काळात उमराव अज्ञातवासात जीवन व्यतीत करत होती. वाराणसीमध्ये आजही तिची उपस्थितीच्या खुणा आढळून येतात. त्यांच्या शेवटच्या काळाविषयी कदाचितच कुणाला ठाऊक असावं. 1857 गोष्ट आहे. इंग्रजांनी लखनौ इथं आतंक निर्माण केला होता. चारही बाजूंना रक्तपात आणि दरोड्याच्या घटना घडत होत्या. सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. राजे रजवाडे उद्ध्वस्त झाले होते. मैफिली बंद पडल्या होत्या. उमराव जान तिच्या आयुष्यात एकटी पडली होती. तिचे हजारो दिवाने होते, पण आयुष्याच्या वाटेवर ती मात्र एकटीच होती. पहिल्याच मुजऱ्यात सुलतान शहाच्या प्रेमात उमराव जान पडली होती. उमराव जानचा पहिला मुजरा हा लखनौचे नवाब सुजाअत अली खान मुलाच्या लग्नात झाला होता. त्याच दिवशी ते नवाब सुलतान शहाच्या प्रेमात पडली. त्या रात्री उमराव आणि सुलतान शाह एकत्र होते, पण तेवढ्यात तिथं एक बदमाश आला. उमरावर तो बळजबरी करू लागला. नवाब साहेबने अखेर त्या बदमाशावर गोळी झाडली. या घटनेनंतर नवाब सुलतान शाह आणि उमराव जान यांची पुन्हा कधीच भेट झाली नाही.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तर त्या घटनेनंतर एके दिवशी फैज अली नावाची एक व्यक्ती उमरावच्या आयुष्यात आली। त्यानं तिला लग्न संसाराची स्वप्न दाखवली। काही दिवसांनी उमराव लखनऊहून उन्नावसाठी निघाली होती, पण वाटेत गढीचा राजा शंभूनाथ सिंहच्या फौजेने उमराव आणि तिच्या सोबतच्या लोकांना ताब्यात घेतलं। या कैदेतून फैज पळण्यात यशस्वी ठरला, पण उमराव मात्र अडकली। या घटनेनंतर उमरावचे लग्न करण्याचे स्वप्नच भंगले। राजा शंभूनाथ सिंह शायरीची इज्जत करायचे, त्यांना उमरावची ओळख पटल्यानंतर त्यांनी तिला सोडून दिलं। उमराव हळूहळू नाच गाण्यांना वैतागली आणि हजला निघून गेली। परतल्यानंतर काही दिवस लखनौमध्ये राहिली आणि नंतर वाराणसीला आली आणि इथंच तिचा मृत्यू झाला। डर्बी शायर क्लबचे अध्यक्ष शकील अहमद बबलू हे वाराणसीत वास्तव्याला होते, समाजसेवा करत होते। त्यांचं एक घड्याळाचं दुकान होतं। त्यांची संस्था कलाकारांसाठी काम करते, जुन्या कलाकारांच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात। उमराव जानच्या कव्हरविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला। सुरुवातीला लोक टोमणे देत असत, पण उमराव जान अदा या नावानं एक पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यामध्ये उमराव जानची बरीचशी माहिती आहे। अजूनही माहिती आपण जाणून घेऊया, परंतु ऐकूया हे एक गीत, अर्थात उमराव जान याच चित्रपटातलं।
2: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

उमराव जान या चित्रपटाविषयी आपण ऐकलं. आता आपण जाणून घेणार आहोत आशा भोसले यांच्याविषयी. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. 1950 सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपट संगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळं आशाताईंना संधी मिळणं अवघड होतं. या गायकांच्या राज्यात राहून गाऊन आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठं आव्हान आशाताईंपुढं होतं. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी हे आव्हान स्वीकारलं आणि ते स्वबळावर आत्मविश्वासानं यशस्वीपणे पेलून दाखवलं. 1957 ते 1958 हे वर्ष आशा भोसले यांचंच होतं. सचिन देव बर्मन अर्थात SD बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कालाबाजार, लाजवंती, 9-2-11, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजानं अजरामर केले. पुढची 5 दशकं आशाताईंनी जबरदस्त गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. त्या कवींच्या शब्दांना उभं केलं. त्यांच्यामध्ये प्राण ओतले. एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींना देखील अजरामर केलं. अशा सुंदर आवाजामध्ये त्यांनी गाणी गायली. ऐकूया त्यांचं एक गीत.

वेलकम बॅक. उमरावजान या चित्रपटातले अधिकांश गीत आशा भोसले यांनी गायलेत. गोड आवाजामध्ये अगदी सुंदर शब्दरचना देखील आहे शहरयार यांची. आशा भोसले यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सुरांच्या सहाय्यानं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही. त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. तेव्हा आज आशा भोसले यांचा जन्मदिन. ओ पी नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इसवी सन 1960 सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे फिर वही दिल लाया हूं या चित्रपटातलं आंखों से जो उतरी है दिल में हे गाणं जबरदस्त होतं. त्यानंतर मेने रिपीट 1965 या रिपीट त्यानंतर 1965 साली प्रदर्शित मेरे सनम या चित्रपटातलं गीत आपल्याला आठवत असेल. जाइए आप कहां जाएंगे. त्यानंतर 1968 वो हसीना दर्द दे दो हमसाया चित्रपट होता हा. चैन से हमको कभी असे अनेक गाणी जी आहेत त्यांनी गायली आणि ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर आर डी बर्मन अर्थात राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इसवी सन 1971 कारवा चित्रपटातलं गीत आपल्याला आठवतच असेल. 1971 दम मारो दम मिट जाए गम हे गीत तर पुरस्कार प्राप्तच होतं. जवानी दिवानी चित्रपटातलं गीत होतं. हे गाणे आशा भोसलेंच्या आवाजामध्ये जे उफळून आले आणि त्यांना एक नवा बाज दाखवून गेले. 1981 उमरावजान जो आत्ताच आपण त्याविषयी माहिती ऐकली. आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आली. आशाताईंचा आवाज खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज हे क्या इन आँखों की मस्ती के या गीताला 1981 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर इजाजत या चित्रपटातल्या मेरा कुछ सामान या त्यांच्या गाण्यालाही 1986 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके हेमंत कुमार लता मंगेशकर सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल अशा गायक गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिक मनात घर करून राहिली आहेत. बाभ बोरकर आरती प्रभू गदी माडगुळकर शांता शेळके सुरेश भट सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबरच सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी जीवलगा राहिले रे दूर ही वाट दूर जाते फुलले रे क्षण माझे फुलले रे झिनी झिनी वाजे बीन सख्या रे गेले ध्यायचे राहुनी गंध फुलांचा गेला सांगून एका तळ्यात होती. अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड मोठी आहे. त्याचबरोबर रेशमांच्या रे घांनी या गीतातला लावणीचा ठसका सैनिक हो तुमच्यासाठी या गीतातला कृतज्ञता भाव किंवा केव्हा तरी पहाटे या गीतातली हुरहुर जे वेड मजला लागले अशा वेगवेगळ्या ढंगातली वेगवेगळ्या शैलीतली गीतं आपल्या मधुर आवाजामध्ये त्यांनी गायलीत आणि अजरामर केली. आशा भोसले यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार गीतकार
अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज या सर्वांच्या परस्पर संबंधाचे संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणं हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपट गीतं, मग ती मराठी असो, हिंदी असो किंवा अन्य भाषेतली असो, भावगीतं, गझल, भजनं, भक्तिगीतं इत्यादी गाण्यांची आणि संबंधित चित्रपटांची यादी करायची ठरवली तर ते एक मोठं आव्हानात्मक काम आहे. यादी कितीतरी मोठी होईल. हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस डी बर्मन यांच्यापासून ते ए आर रहमानपर्यंतच्या विविध कालखंडातील अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले. मराठीतली दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल असा साज चढवलाय. मधुबाला, मीना कुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिलाय. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवलाच आहे. तसंच ऋषिकेश रानडेसारख्या तरुण गायकाबरोबरही त्यांनी गाणी गायली आहे. आशाताई यांनी सुमारे 900 चित्रपटांमध्ये गायन केले, तसंच 14 भाषांमध्ये 12,000 अधिक गाणी त्यांनी गायली. नाच रे मोर आंब्याच्या बनात आईये मेहरबा, दिव्य स्वातंत्र्य रवी हे नाट्यगीत पण गायले, तन्हा तन्हा यहाँ पे जीना हे गीत आठवते उर्मिला मातोंडकर यांचं, जीव लगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे हे थोडं पॉप टाईप गाणं पण गायले, सांज ये गोकुळी ते पण आहे, जानम समझा करो, त्यानंतर मागे उभा मंगेश, अशी रेंज जी आहे त्यांची खूप जबरदस्त आहे. त्यांचा आवाका हा अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी हिंदी चित्रपटगीतं, नाट्यगीतं, गझल, लावण्या, डिस्को, रॉक, पॉप गाणी, अन्य भाषांमधली गाणी अशा सर्वच प्रकारच्यामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीनं गायल्या. कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन अशा अनेक देशात त्यांचे कार्यक्रम झालेत. परकीय संगीतकारांबरोबर केलेलं काम, राहुल अँड आय यासारख्या अल्बममध्ये लेस्ली लुईसबरोबर काम त्यांनी केले, तिथं नवीन नवीन प्रयोग केलेत. त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. आशा अँड फ्रेंड्स या अल्बमचा हा प्रयोग देखील खूपच जबरदस्त होता. तेव्हा आता आपण आनंद घेऊया त्यांच्या आणखी एका गीताचा.

वेलकम बैक मित्रांनो. महान गायिका आशा भोसले यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले आता त्याविषयी माहिती जाणून घेऊया. 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 जास्त पुरस्कार आणि 2008 मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार. हे महत्त्वाचे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार 2001 देण्यात आला. भारत पाकिस्तान असोसिएशनचा नाइटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. तसंच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते BBC आकाशवाणीच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला. आता जाणून घेऊया फिल्मफेअर पुरस्कार कोणकोणते मिळाले. आशा भोसले यांना 18 नामांकनापैकी 7 फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार त्यांनी जिंकलेत. त्यांना पहिले 2 पुरस्कार 1967 आणि 1968 मिळाले होते, जेव्हा त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर अजूनही पुरस्कार स्वीकारत असतात. लता मंगेशकर यांनी 1969 नंतर नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराच्या नामांकनांसाठी आपला विचार केला जाऊ नये अशी विनंती केली होती. 1979 पुरस्कार मिळाल्यानंतर आशा भोसले यांनीही आपल्या बहिणीचं अनुकरण केलं आणि यापुढं नामांकनांसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ नये अशी विनंती केली. असं असूनही त्या पुरस्काराच्या सर्वाधिक वेळा विजेत्या ठरल्यात, ज्यामध्ये अलका याज्ञिक यांच्याशी पुरस्काराशी बरोबरी त्यांची गेली. त्यानंतर त्यांना रंगीला चित्रपटासाठी विशेष पुरस्कार आणि 2001 जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 1981 उमराव जान या चित्रपटातल्या दिल चीज क्या है या गाण्यासाठी मिळाला होता. त्यानंतर 1987 इजाजत या चित्रपटातल्या मेरा कुछ सामान या गीतासाठी त्यांना मिळाला होता. आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार कोणते मिळाले होते. आशा भोसले या मराठी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका होत्या. त्यांनी सर्वाधिक गाणी मराठी भाषेत गायली. त्यांना तब्बल 18 महाराष्ट्र राज्य चित्रपट सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, जो एक विक्रम आहे. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंग पाटील यांच्या हस्ते 5 मे 2008 दिल्लीमध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1989 मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, 1997 लिगसी विथ उस्ताद अली अकबर खानसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन केलं होतं. 1997 जानम समझा करोसाठी स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार, जानम समझा करोसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा MTV पुरस्कार, याच चित्रपटासाठी Channel V पुरस्कार, 1999 आंतरराष्ट्रीय संगीतातील योगदानासाठी स्क्रीन पुरस्कार, 1999 महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, 2000 दादासाहेब फाळके पुरस्कार, सिंगर ऑफ द मिलेनियम दुबईमध्ये प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार, त्यानंतर कोल्हापुरी भूषण पुरस्कार, सांगली भूषण पुरस्कार, ओमेगा एक्सलन्स जीवनगौरव पुरस्कार, तक्षक चित्रपटातील मुझे रंग दे साठी झी गोल्ड बॉलिवूड पुरस्कार, 2001 कमबख्त इश्क साठी MTV पुरस्कार, 2001 दयावती मोदी पुरस्कार, 2002 झी सिने हॉल ऑफ फेम पुरस्कार, 2002 जीवन गौरव पुरस्कार, 2002 राजर्षी शाहू पुरस्कार, 2002 लगान चित्रपटातील राधा कैसे ना जले यासाठी झी सिने पुरस्कार, लगान चित्रपटातील राधा कैसेना जले यासाठीच स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार, याचसाठी परत एकदा सॅन्सुई मूव्ही पुरस्कार, आयफा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, स्टार स्क्रीन सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, BBC जीवनगौरव पुरस्कार,
2003 भारतीय संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी स्वरालय येसुदास पुरस्कार, 2004 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात FICCI तर्फे लिव्हिंग लिजेंड पुरस्कार, 2005 MTV इमेज आज जाने की जिदना करो यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पॉप कलाकार पुरस्कार, संगीतातील सर्वात स्टायलिश व्यक्ती मोस्ट स्टायलिश पीपल इन म्युझिक हा पुरस्कार, 2008 पद्मविभूषण पुरस्कार, 2011 आयफा जीवनगौरव पुरस्कार, 2012 18वा वार्षिक कलर्स स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार, 2012 मिर्ची म्युझिक अवॉर्ड जीवनगौरव पुरस्कार, 2013 पंडित हृदयनाथ जीवनगौरव पुरस्कार, 2014 ग्लोबल इंडियन म्युझिक अकॅडमी अवॉर्डतर्फे म्युझिक लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड, 2014 दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल DIFF भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार, 2018 यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, बंग विभूषण पुरस्कार, पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा, आणि 2021 महाराष्ट्र भूषण पुरस्कार। त्यानंतर सन्मान कोणते आहेत ते पाहूया। अमरावती आणि जळगाव विद्यापीठाकडून साहित्यातील मानद डॉक्टरेट, जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीची पहिली डॉक्टर ऑफ लिटरेचर डीलिट पदवी, फ्रेडी मर्क्युरी अवॉर्डने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले, सूर सिंगार पुरस्कार मिळालेला आहे, बर्मिंगहॅम फिल्म फेस्टिवलमध्ये नोव्हेंबर 2002 त्यांना विशेष श्रद्धांजली वाहिली। गेल्या 50 पहिल्या 20 संगीत आयकॉन्समध्ये आशा भोसले यांचा समावेश होता। 2011 द एशियन अवॉर्ड्समध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृतपणे आशा भोसले यांची संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकार म्हणून दखल घेतली आहे। 1943 20 अधिक भारतीय भाषांमध्ये 11,000 अधिक सोलो ड्युएट आणि कोरस गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांना सेबॅस्टियन को यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं। ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या आशा भोसले या पहिल्या भारतीय गायिका आहेत। अशा या महान गायिकेचं 11 एप्रिल 2026 रोजी थकवा आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळं मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। त्यांना रेडिओ नगर आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया आणि जाता जाता ऐकूया त्यांनी गायलेलं एक सुंदरसं गीत।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. तर थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आता आपण ऐकणार आहोत भूपेन हजारिका या महान गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते, गीतकार आणि दिग्दर्शक यांच्याविषयी. भूपेन हजारिका यांचा आज जन्मदिन 8 सप्टेंबर 2026 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया इथं त्यांचा जन्म झाला. एक शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या भूपेन हजारिका यांच्यावर बालपणापासूनच आईच्या अंगाई गीताचा आणि आसामच्या लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता. त्यांचे वडील नीलकंठ आणि आई शांतिप्रिया यांच्या 10 अपत्यांपैकी भूपेन हे सर्वात मोठे अपत्य होते. त्यांच्या कुटुंबाचं स्थलांतर वारंवार होत असल्यानं त्यांचे बालपण धुबरी, गुवाहाटी आणि तेजपूर अशा विविध ठिकाणी गेलं. तेजपूर इथं असतानाच त्यांना ज्योतिप्रसाद अगरवाला आणि विष्णुप्रसाद राभा यांच्यासारख्या आसामी सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन लाभलं. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी इंद्रमालती 1939 रोजी प्रदर्शित झालेल्या या दुसऱ्या आसामी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं आणि गायनही केलं. त्यांचे प्राथमिक शिक्षण धुबरी इथं झालं तर त्यांनी 1944 बनारस हिंदू विद्यापीठ इथून राज्यशास्त्र विषयात MA पदवी संपादन केली. आता ऐकूया त्यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलात आणि सांज रंग मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। रास्ते कितने भी मुश्किल क्यों ना हो, रास्ते कितने भी मुश्किल क्यों ना हो, चलते रहने का हौसला रखिए, क्योंकि मंजिल उन्हीं को मिलती है जो हालातों से नहीं अपने हौसलों से पहचाने जाते। क्या बात है, काय लाइन है यार, काय शायरी है, मुझे दिल छू लिया इसने, असं वाटतंय मला। की खरं आहे की रस्ते मुश्किल असणार, आयुष्य जे आहे ना ते मोटिवेशन से भरा, मतलब मोटिवेशन चाहिए होता है, मुश्किलों से भरा पडा आहे, पर हम कैसे लेते ये भी बहुत जरूरी आहे, आणि हेच या शायरीमध्ये सांगितलेलं आहे। आणि मंडळी, खरं म्हणजे छान असं संध्याकाळची वेळ आहे, छान अशी आपली लाईफ चाललेली आहे। माहीत आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, सगळे म्हणत असतील कोमल काय बोलती, लाईफ छान चालू आहे, अगं वेळ लागलंय की काय, तुला लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत काय सांगावं, माझ्याच लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, पण त्या प्रॉब्लेमला घेऊन बसायचं की सोडून द्यायचं हे आपल्याकडे आहे की नाही। त्यामुळे आत्ता सध्या तरी सोडून द्या, कारण प्रॉब्लेम येणार आहेत, त्यांना फेस पण आपल्याला करायचंय, पण त्यासाठी स्वतःमध्ये हिंमत असायला हवी आणि पॉझिटिव्ह वेनं आपण जायचं असतं। चला आजची ही संध्याकाळ काही सुंदर गप्पांसोबत, काही खास गोष्टींसोबत आणि अर्थातच आपल्या आवडत्या गाण्यांसोबत रंगवूया, कारण दिवस कितीही धावपळीचा असला तरी संध्याकाळचा हा वेळ जी आहे ना ती फक्त आपल्यासाठीच ते हे लक्षात ठेवा। तर मग मन थोडं हलकं करा, चेहऱ्यावर एक छानसं स्माईल ठेवा आणि तयार व्हा सांज रंग मध्ये मजा मस्ती करायला। आणि याच साठी तुमच्यासाठी प्ले करतेय हे छानसं गाणं,

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा संध्याकाळचे 4:15 झाले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात सांजरंग हा शो. मस्त अशा गप्पा, छान छान गाणी आणि नक्कीच यामध्ये अनेक गाणी तुमच्या आवडीची असतील आणि नसली तरी पण कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर तुमचं आवडतं गाणं प्ले करणार आहे, कारण हा आवाज तुमचाच आहे, तुमच्याच हक्काचा आहे. मग तुमचं गाणं तर प्ले करावंच लागणार ना. सो लवकर लवकर फोन उचला आणि आम्हाला रिंग द्या 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या अहिल्यानगरकरांना आजच्या श्रावणी सरींनी अगदी सुखद गारवा दिलाय बरं का. अहिल्यानगर शहरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रस्त्यावर साचलेलं पाणी, पावसाच्या सरी आणि या सगळ्यात छत्री घेऊन आपापल्या कामासाठी बाहेर पडलेली माणसं, पण या सगळ्या दृश्यांमध्ये एक वेगळाच आनंद आज जाणवला बरं का. आणि शेतकऱ्यांसाठी तर हा पाऊस म्हणजे आणखी मोठी आशा आहे, कारण पाऊस म्हणजे फक्त भिजणं नाही तो शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आशेचा थेंब असतो. आणि कालच आपण याबद्दल बोललोय की आता सध्या पावसाची किती गरज आहे. आज पाऊस झालाय पण जेवढा हवा तेवढा नाही, अतिशय नॉर्मल पाऊस झालेला आहे. पण पावसाकडे एकच इच्छा आहे माझी की प्लीज पाऊस येऊ दे, पावसा तू ये. कित्येक दिवस आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी जेव्हा आपल्या शेतावर पावसाच्या सरी पडताना पाहतो ना, तेव्हा त्या पावसासोबत त्याच्या चेहऱ्यावरही एक समाधानाची लकेर उमटते आणि ती लकेर लवकरात लवकर उमटावी अशी आशा सगळ्याच नगरकरांची आहे. आता श्रावण सरत आला आणि गणेशोत्सवाचं वातावरणही हळूहळू रंगू लागलंय, त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी पडणाऱ्या या सरींनी वातावरण आणखी प्रसन्न झालंय. कधी ना कधी कधी कधी ना पावसात भिजण्यासाठी मोठं कारण लागत नाही. खिडकीतून पावसाकडे पाहणं, गरम चहाचा कप हातात घेणं आणि मनसोक्त गाणं ऐकणं एवढंच पुरेसं असतं आणि ते आज आपण करणार आहोत. आता पाऊस येत नाही पण खिडकीतून तो पावसानं केलेला ओलावा दिसतोय, तो छान वातावरण दिसतंय, त्याचा एन्जॉय करा, ते एन्जॉय करा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75. वेलकम बॅक मंडळी. तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचं सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या ना घराघरात एकच विषय चर्चेत आहे, ते म्हणजे गॅस सिलेंडर. हो, गॅस कधी बुक करायचा, किती दिवसांनी पुन्हा सिलेंडर मिळणार आणि बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल झाला आहे का, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आणि याच विषयावर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे बरं का. पेट्रोलियम मंत्रालयानं LPG सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला असून ग्रामीण भागातील ग्राहकांचे साठी 2 सिलेंडरच्या बुकिंग मधील अंतर 45 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आलंय. म्हणजेच ग्रामीण भागातील ग्राहक आता 25 दिवसानंतर पुढील सिलेंडर बुक करू शकतील. शहरी भागात हे अंतर आधीपासूनच 25 दिवसांचं होतं. म्हणूनच तुमच्या घरातही LPG सिलेंडरचा वापर होत असेल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. आता तुमच्या घरात गॅस किती दिवसांनी बुक करता येणार, याचं उत्तर या नव्या नियमात आहे. चला, याच विषयाची थोडी अधिक माहिती आपण जाणून घेतलेली आहे की सिलेंडर कधी कसा मिळणार आहे तो, की किती दिवसांनी मिळणार आहे. बऱ्याच जणांचं जे ग्रामीण भागात राहायचे त्यांचा हा प्रश्न होता की एवढा दिवस आम्हाला का अंतर दिलंय, तर आता तसं काही नाहीये, त्यांना देखील 25 दिवसांनंतरच पुढील सिलेंडर बुक करता येणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आजचा दिवस एका अशा गोष्टीसाठी खास आहे जी आपल्या आयुष्याला खरं तर नवीन दिशा देते, ती म्हणजे साक्षरता. आज आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. साक्षरता म्हणजे एक अक्षर ओळखणं किंवा लिहिता वाचता येणं एवढंच नाही, तर आपल्या हक्काची जाणीव होणं, योग्य निर्णय घेता येणं आणि आत्मविश्वासानं आयुष्य जगता येणं देखील आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जण शिक्षणाच्या माध्यमातून आपलं आयुष्य बदलत आहेत. यामध्ये शिक्षकांची भूमिका तर खूपच महत्वाची आहे. म्हणूनच आज आपण काही शिक्षकांशी संवाद साधला आणि साक्षरतेचं महत्व, त्यांची भूमिका आणि त्यांचा अनुभव जाणून घेतलाय. चला तर मग ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया. आता आपल्यासोबत आहेत मनपा शाळा क्रमांक 17 मुख्याध्यापिका छाया कुदांडे.
1: अज्ञानाचा अंधार दूर सारूया, घरोघरी शिक्षणाची ज्योत लावूया, साक्षर बनून प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीला हातभार लावूया. नमस्कार, मी कुदांडे छाया अशोक, मनपा शाळा क्रमांक 17 सावेडी. आज जागतिक साक्षरता दिनानिमित्त आपणास साक्षरतेचे महत्त्व सांगणार आहे. शिक्षणामुळे व्यक्ती आत्मनिर्भर बनते, व्यक्तीचा सामाजिक आर्थिक विकास होतो. शिक्षणामुळे लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होते. शिक्षणाने विविध कायदे नियम यांची माहिती लोकांना मिळते. एखाद्या कुटुंबातील स्त्री शिक्षित झाली तर ती आपल्या कुटुंबाचा विकास करते. स्त्री शिक्षणाचे हेच महत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ओळखले होते आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. त्यामुळे स्त्रिया आज विविध क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि आपल्या समाजातील लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता. युनेस्कोने 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिवस घोषित केलेला आहे. 1966 पासून आपण 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन साजरा करत आहोत. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नव भारत साक्षरता हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये निरक्षर व्यक्तींची नोंदणी करून त्यांना साक्षर केले जाते. तर आज जागतिक साक्षरता दिनानिमित्त आपण संकल्प करूया, आपल्या कुटुंबातील शेजारील कोणी व्यक्ती निरक्षर असेल तर त्यांना आपण साक्षर करूया. साक्षर भारत, समृद्ध भारत. धन्यवाद.
0: तर अशाच आपण शिक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत आणि आताच आपण मनपा शाळा क्रमांक 17 मधील मुख्याध्यापिका छाया कुदांडे यांची प्रतिक्रिया ऐकली. खरंच एका व्यक्तीला साक्षर करणं म्हणजे फक्त एका व्यक्तीला शिक्षण देणं नाही, तर एका कुटुंबाच्या आणि कधी कधी संपूर्ण समाजाच्या भविष्याला दिशा देणं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवूया आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपल्या परीने नक्कीच प्रयत्न करूया. कारण अक्षरांची ओळख होते तेव्हा फक्त पुस्तक वाचता येत नाही तर स्वतःचं आयुष्य वाचता येतं. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, साक्षरता म्हणजे केवळ पुस्तकातली अक्षरं वाचणं नाही, तर त्या अक्षरांमधून स्वतःच्या आयुष्याचा अर्थ समजून घेणं, आपल्या हक्कांची जाणीव होणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळणं. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे आणि याच निमित्तानं आपण शिक्षकांशी संवाद साधत आहोत, कारण विद्यार्थ्यांच्या हातात फक्त पुस्तक नाही तर एक सुंदर भविष्य देण्याचं काम शिक्षक करत असतात. शिक्षकांच्या अनुभवातून साक्षरतेकडे पाहण्याचा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आणि याच निमित्त आता आपल्यासोबत आहेत मनपा शाळा क्रमांक 17 मधील शिक्षिका निलोफर पठाण मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, मैं पठाण निलोफर समीर, मनपा स्कूल नंबर 17, सावेडी, अहिल्यानगर. आज अंतर्राष्ट्रीय साक्षरता दिवस के विशेष अवसर पर मैं आप सभी के सामने शिक्षा और साक्षरता के महत्व पर कुछ विचार व्यक्त करना चाहती हूँ. साक्षरता केवल पढ़ना लिखना जानना नहीं है, बल्कि यह ज्ञान, समझ और जागरूकता का एक सशक्त माध्यम है. शिक्षा वह प्रकाश है जो अज्ञानता के अंधकार को दूर करती है और हमारे जीवन को दिशा देती है. एक साक्षर व्यक्ति अपने अधिकारों और कर्तव्यों के प्रति सजग रहता है. वह न केवल अपना बल्कि अपने परिवार और समाज के विकास में महत्वपूर्ण योगदान दे सकता है. साक्षरता गरीबी, असमानता और रूढ़िवादी विचारों को समाप्त करने की कुंजी है. आज जब हम इस दिवस को मना रहे हैं, हमें यह मालूम होता है कि हम अपने आसपास के उन लोगों को शिक्षा के प्रति प्रेरित करेंगे जो अभी भी साक्षर नहीं है. हमारा छोटा सा प्रयास किसी के जीवन में बड़ा बदलाव ला सकता है. आइए हम सब मिलकर एक साक्षर और शिक्षित भारत का निर्माण करें. शिक्षा ही प्रगति का मार्ग है. धन्यवाद. जय हिंद.
0: श्रोते हो, आताच आपण मनपा शाळा क्रमांक 17 मधील शिक्षिका निलोफर पठाण यांच्याशी गप्पा मारल्यात आणि त्यांचे सुंदर विचार ऐकलेत. आणि खरंच शिक्षकांच्या शब्दांतून साक्षरतेचं खरं महत्व जाणवतंय. एखाद्याला शिकवताना शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करत नसतात, तर त्या विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता आणि स्वप्न पाहण्याचं बळ निर्माण करत असतात. म्हणूनच आजच्या साक्षरता दिनानिमित्त एक गोष्ट लक्षात ठेवूया. शिक्षणाची सुरुवात एका व्यक्तीपासून होऊ शकते, पण त्याचा प्रकाश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचू शकतो. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि आपल्यासोबत अशाच शिक्षिका असणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आज आहे साक्षरता दिन, याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत। आणि आपण साक्षरतेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर शाळा, पुस्तक आणि वर्ग येतात, पण साक्षरतेचा खरा अर्थ आपल्या रोजच्या आयुष्यात जाणवतो। एखाद्याला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र स्वतः वाचता येणं, फॉर्म भरताना दुसऱ्याची मदत घ्यावी लागू नये, या छोट्या छोट्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा आत्मविश्वास निर्माण करतात। आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज आपण शिक्षकांकडून साक्षरतेकडे पाहण्याचा त्यांचा अनुभव जाणून घेतोय। आणि आता देखील अशाच एक शिक्षिका आपल्या सोबत आहेत। तर आता आपल्या सोबत आहेत संगीता अकोलकर मॅडम। नमस्कार मॅडम।
2: नमस्कार, मी संगीता विष्णू अकोलकर मनपा शाळा क्रमांक 17 सावेडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस। साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळखणे किंवा लिहिता वाचता येणे नव्हे, तर ज्ञान समजून घेणे, योग्य निर्णय घेणे आणि आत्मविश्वासाने जीवन जगणे होय। एक शिक्षक म्हणून मला वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातातील पुस्तक हे त्याच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे। शिक्षणामुळे माणसाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद मिळते। आजच्या डिजिटल युगात साक्षरतेसोबत डिजिटल साक्षरता आणि माहितीचे योग्य आकलन देखील तितकेच महत्त्वाचे आहे। एक शिक्षक म्हणून माझी नेहमीच ही भूमिका असते की साक्षरतेची सुरुवात शिकण्याची आवड निर्माण होण्यापासून होते। म्हणूनच मी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची, शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी अविरत कार्यरत राहील। चला, या दिनानिमित्त आपण संकल्प करूया, आपल्या आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती साक्षर होण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचू। एक व्यक्ती साक्षर झाली तर एक कुटुंब प्रगत होते आणि समाज साक्षर झाला तर राष्ट्र प्रगत होते। धन्यवाद।
1: श्रोतेहो, आताच आपण सावेडीतील मनपा शाळा क्रमांक 17 मधील शिक्षिका संगीता विष्णू अकोलकर यांच्याशी गप्पा मारल्यात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। आणि आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे, याच निमित्त आपण या शाळेतील शिक्षिकांसोबत गप्पा मारलेल्या आहेत। आणि मंडळी, शिक्षण आपल्याला फक्त वाचायला लिहायला शिकवत नाही, तर प्रश्न विचारायला, योग्य अयोग्य ओळखायला आणि स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिकवतं। म्हणूनच साक्षरता ही केवळ शिक्षणाची सुरुवात नाहीये, तर सक्षम आयुष्याची पहिली पायरी आहे। आजच्या या खास दिवशी आपणही आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करूया, कारण ज्ञान वाटल्यानं कमी होत नाही, उलट त्याचा प्रकाश आणखी दूरपर्यंत पोहोचतो। मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणणं, याचा दिवस एका अशा गोष्टीसाठी खास आहे जी आपल्या आयुष्याला खरं तर नवीन दिशा देते, ती म्हणजे साक्षरता. आज आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. साक्षरता म्हणजे एक अक्षर ओळखणं किंवा लिहिता वाचता येणं एवढंच नाही, तर आपल्या हक्काची जाणीव होणं, योग्य निर्णय घेता येणं आणि आत्मविश्वासानं आयुष्य जगता येणं देखील आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जण शिक्षणाच्या माध्यमातून आपलं आयुष्य बदलत आहेत. यामध्ये शिक्षकांची भूमिका तर खूपच महत्वाची आहे. म्हणूनच आज आपण काही शिक्षकांशी संवाद साधला आणि साक्षरतेचं महत्व, त्यांची भूमिका आणि त्यांचा अनुभव जाणून घेतलाय. चला तर मग ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया.
1: हॅलो एव्हरीवन, इट्स प्राजक्ता फ्रॉम स्नेहालय, स्नेह ज्ञानदीप प्रोजेक्ट. On the occasion of International Literacy Day, I am happy to extend my warm wishes to all children, teachers, parents and everyone working towards education. Literacy is not simply about learning to read and write. It is about giving every child the opportunity to learn, to grow, to dream and build a better future. The work being done through Sneha Jnanadev project by Snehalaya is an important step in this direction. By reaching out to children who are disconnected from education and supporting them to continue their learning journey, the project is creating meaningful changes at the grassroots level. I sincerely appreciate and support this initiative, and I hope that the Sneha Jnanadeep model reaches more MNP schools across Ahilya Nagar so that many more children can benefit from the power of education. Vidya Deepatamo Nashayati, let the light of knowledge dispel the darkness of ignorance and deprivation. Wishing everyone a very happy International Literacy Day.
0: तर अशाच आपण शिक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत. खरंच एका व्यक्तीला साक्षर करणं म्हणजे फक्त एका व्यक्तीला शिक्षण देणं नाही, तर एका कुटुंबाच्या आणि कधी कधी संपूर्ण समाजाच्या भविष्याला दिशा देणं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवूया आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपल्या परीनं नक्कीच प्रयत्न करूया. कारण अक्षरांची ओळख होते तेव्हा फक्त पुस्तक वाचता येत नाही, तर स्वतःचं आयुष्य वाचता. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे साक्षरता दिन म्हटलं की आपल्याला शाळा, शिक्षक आणि पुस्तकं आठवतात. पण खरं सांगायचं तर साक्षरतेची गरज आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक वळणावर असते. अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील भाजी मार्केटमध्ये रोज सकाळपासून आपल्यासाठी भाजीपाला घेऊन बसणारे अनेक विक्रेते भेटतात. त्यांच्या रोजच्या व्यवहारात देखील शिक्षणाचा आणि साक्षरतेचा मोठा संबंध आहे. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मी थेट त्यांच्याशी संवाद साधलाय. तुम्ही शिकलात का? शिक्षण नसल्यामुळे कधी अडचणी आल्या का? आणि पुढच्या पिढीला काय सांगाल? या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ऐकूया त्यांच्या या प्रतिक्रिया.
1: नमस्कार.
2: तुमचं नाव काय?
1: माझं बीबी केळगंदरे.
2: आणि तुम्ही शिकलेले आहात?
1: आहे पण एवढी नाही शिकलेली.
2: पण तुम्ही एक बिझनेस करता, व्यवसाय करता, तर त्याच असं वाटतं का की शिकलेले असतं तर फायदा झाला असता?
1: शिक्षण असतं तरी फायदा झाला असता, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं नाही शिक्षण झालं आमचं पहिल्यांदी असं झालं.
2: मात्र तुम्ही एवढा चांगला बिझनेस करता आहात, तर असं वाटतं का की सगळ्यांनी शिक्षण घ्यावं?
1: वाटतं ना, सगळ्यांनी शिक्षण घ्यावं, सगळ्यांनी पुढं जावं असं वाटतं ना.
2: तुमच्या पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले?
1: हा, माझे मुलं सगळ्यांनी शिकवले. पोरी पण 12वी 10वी शिकवल्या. अजून मुलगा मोठा डबल ग्रॅज्युएट केला, वकील आहे आता सध्याला तो. एक लहानही अंकम झाला, तो पण अकाउंटचं काम करतो. मी इकडं फळं बिळं विकते. म्हणजे आपल्याला म्हणजे फळं विकते, म्हणजे आपलं थोडं शिक्षण असलं म्हणजे आपल्याला कोण का हे करणार आहे. म्हणून फळं बिळं काहीतरी आपलं बिझनेस चालू आहे माझा पण.
2: हा
1: सर.
2: नाही पण कधी कुठे बाहेर गेल्यावर वाचता लिहिता येत ना? हा,
1: थोडं येतं ना वाचायला, थोडस, जास्त नाही. म्हणजे आपलं एसटीवरचे नाव, आपले दुकानावरचे कधीतरी, नाही तर आपलं विचारून घ्यायचं कोणाला तरी. काही काही लोक चांगले सांगतात.
2: हा सर, शिक्षण असणं खूप फायदे.
1: हा, फायद्याचं आहे. मग नंतर आता पस्ताव येतो आम्हाला, शिकलं असतं तर बरं असतं. पहिलं फुकट शिक्षण होतं, पण एक काम धंदे करावं लागायचे, त्यामुळं मग नाही झालं आमचं शिक्षण असं झालं.
2: तुम्ही आज पुढच्या पिढीला काय सांगाल? सगळ्या
1: पुढच्या शिकायचं, चांगलं राहायचं, व्यवस्थित राहायचं असं सांगणार. दुसरं काय आता?
2: थँक्यू.
1: हा, एवढंच सांगणार.
2: थँक्यू.
0: तर श्रोते हो, ह्या होत्या आपल्या चितळे रोडवरील जे भाजी विक्रेते बसतात त्यांच्या प्रतिक्रिया. शिक्षणाची संधी मिळाली किंवा नाही, पण प्रत्येकाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की समोर येते. शिक्षण आयुष्य थोडं सोपं करतं, आत्मविश्वास देतं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी नवी दारं उघडतं. आज आपणही एक निर्धार करूया, आपल्याला जे शिकता आलं नाही ते आपल्या मुलांनी नक्की शिकावं आणि त्यांचं भविष्य आपल्या परिस्थितीपेक्षा उज्ज्वल असावं. कारण शिक्षण ही फक्त आजची गरज नाहीये, तर ती उद्याच्या चांगल्या आयुष्याची गुंतवणूक आहे. तर मंडळी, अशाच आपल्या अहिल्यानगरमधील चितळे रोडवरील जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत किंवा विविध वस्तू विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मात्र आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आणि ब्रेकवर जाता जाता ऐकूयात या ज्या भाजी विक्रेत्या ताई होत्या त्यांचं आवडतं गाणं मी कशाला आरशात पाहू. गाण्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

की आंखों में बातों ही बातों में तूने चुराया जिया।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि वन डे साक्षरता दिन म्हटलं की आपल्याला शाळा, शिक्षक आणि पुस्तकं आठवतात. पण खरं सांगायचं तर साक्षरतेची गरज आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक वळणावर असते. अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील भाजी मार्केटमध्ये रोज सकाळपासून आपल्यासाठी भाजीपाला घेऊन बसणारे अनेक विक्रेते भेटतात. त्यांच्या रोजच्या व्यवहारात देखील शिक्षणाचा आणि साक्षरतेचा मोठा संबंध आहे. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मी थेट त्यांच्याशी संवाद साधलाय. तुम्ही शिकलात का? शिक्षण नसल्यामुळे कधी अडचणी आल्या का? आणि पुढच्या पिढीला काय सांगाल? या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ऐकूया त्यांच्या या प्रतिक्रिया.
1: नमस्कार.
2: तुमचं नाव?
1: अशफाक यासीन बागवान.
2: आणि काका, तुम्ही किती वर्षापासून हा बिझनेस करता?
1: मी 32 वर्ष.
2: आणि इथंच असता दरवर्षी?
1: हो, इथंच.
2: आणि तुम्ही शिकलेला आहात का?
1: हो, 7वी शिकलेलो आहे.
2: तर तुम्ही शिकलेला आहात, त्याचा फायदा तुमच्या बिझनेससाठी होतो का?
1: हा, होतो ना.
2: कसा होतो?
1: काय याच्यामध्ये हिसाब वगैरे पण येतो, पैशाचं पण येतं, त्याच्यामध्ये वाचणं वगैरे येतं सगळं. याचा फायदा झाला मला.
2: आणि जर तुम्हाला वाचता नसतं आलं तर काय झालं असतं?
1: वाचता नाही आलं असतं मग मी काय नाही केलं असतं, आम्हालाच केले असते.
2: आणि जी आपली पुढची पिढी आहे, जे मुलं आपल्याला ऐकतात, त्यांना काय सांगाल?
1: त्यांना ते सांगायचं, आताच्या पिढीमध्ये वाचणं लिखणं हे महत्वाचं आहे. आणि आता शिक्षण झालं तर महत्व आहे, बिगर शिक्षणाला काय महत्व नाही आहे.
2: तुम्हाला रेडिओवर कोणतं गाणं ऐकायचंय?
1: कोणतं पण आवडतं गाणं. कोणतं पण चालेल, तसं काय. हो, जुने गाणे पण आवडतात ना.
0: तर श्रोते हो, ह्या होत्या आपल्या चितळे रोडवरील जे भाजी विक्रेते बसतात त्यांच्या प्रतिक्रिया. शिक्षणाची संधी मिळाली किंवा नाही, पण प्रत्येकाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्कीच समोर येते. शिक्षण आयुष्य थोडं सोपं करतं, आत्मविश्वास देतं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी नवी दार उघडतं. आज आपणही एक निर्धार करूया, आपल्याला जे शिकता आलं नाही ते आपल्या मुलांनी नक्की शिकावं आणि त्यांचं भविष्य आपल्या परिस्थितीपेक्षा उज्ज्वल असावं. कारण शिक्षण ही फक्त आजची गरज नाहीये, तर ती उद्याच्या चांगल्या आयुष्याची गुंतवणूक आहे. तर मंडळी, छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत, पण या ब्रेकमध्ये ऐकूयात या काकांचं आवडतं गाणं.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे साक्षरता दिन म्हटलं की आपल्याला शाळा, शिक्षक आणि पुस्तकं आठवतात. पण खरं सांगायचं तर साक्षरतेची गरज आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक वळणावर असते. अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील भाजी मार्केटमध्ये रोज सकाळपासून आपल्यासाठी भाजीपाला घेऊन बसणारे अनेक विक्रेते भेटतात. त्यांच्या रोजच्या व्यवहारात देखील शिक्षणाचा आणि साक्षरतेचा मोठा संबंध आहे. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मी थेट त्यांच्याशी संवाद साधलाय. तुम्ही शिकलात का? शिक्षण नसल्यामुळे कधी अडचणी आल्या का? आणि पुढच्या पिढीला काय सांगाल? या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ऐकूया त्यांच्या या प्रतिक्रिया.
1: नमस्कार.
2: तुमचं नाव?
1: शालिनी शंकर नवजरी.
2: तुम्ही काय करता?
1: झाडू विकते.
2: आणि किती वर्षापासून काम करता?
1: कमीत 60 वर्ष झाले.
2: तुम्ही शिकलेले आहात?
1: नाही.
2: स्टँड वर गेला किंवा कुठे गेला तर असं
1: कोणाला विचारायचं?
2: पण डिपेंड राहावं लागतं, कोणाच्या तरी ह्याच्यावर राहावं लागतं. तो प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही झाडू विकता, त्याची काय किंमत आहे सध्या?
1: त्याची किंमत आता 60 रुपये.
2: आणि आपण आता जर बघितलं तर आपल्याकडे पाऊस होत नाहीये, तर त्याचा परिणाम तुमच्यावर कामावर होतो?
1: हा, होतो ना.
2: कसा होतो तो?
1: पाऊस पडला तर मग माल येतो, नाही तर येत नाही.
2: तर मग तुम्ही सगळ्याच पावसाच्या वाट पाहत आहात?
1: पुढची पिढी माझे पोर कामाला मंजुरी करतात.
2: ते पण शिकलेले नाही?
1: तेच शिकलेले.
2: पण जास्त?
1: पण ते जास्ती नाही, ते तिन्ही मुलं मुके.
2: तुम्ही कसं सांभाळता त्यांना?
1: मी केले, मी मुंबईला टाकलं ते शिकायला लहानपणी. मग इथं आलो, त्यांना काहीतरी लाईनीला लावलं. मग त्यांचे लग्न झाले, त्यांना लेकरं झाले, त्यांचं नातुंड झाले, मला पडचुंड झाले. पोरं आपल्या त्याच्या उद्योगाला पोरींचे लग्न पण झाले.
0: तर श्रोते हो, ह्या होत्या आपल्या चितळे रोडवरील जे भाजी विक्रेते बसतात त्यांच्या प्रतिक्रिया. शिक्षणाची संधी मिळाली किंवा नाही, पण प्रत्येकाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्कीच समोर येते. शिक्षण आयुष्य थोडं सोपं करतं, आत्मविश्वास देतं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी नवी दार उघडतं. आज आपणही एक निर्धार करूया. आपल्याला जे शिकता आलं नाही ते आपल्या मुलांनी नक्की शिकावं आणि त्यांचं भविष्य आपल्या परिस्थितीपेक्षा उज्ज्वल असावं. कारण शिक्षण ही फक्त आजची गरज नाहीये, तर ती उद्याच्या चांगल्या आयुष्याची गुंतवणूक आहे. तर मंडळी, अशाच आपल्या अहिल्यानगरमधील चितळे रोडवरील जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत किंवा विविध वस्तू विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मात्र आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आणि ब्रेकवर जाता जाता ऐकूयात या ज्या भाजी विक्रेत्या ताई होत्या त्यांचं आवडतं गाणं. मंडळी, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शोमध्ये, ज्यामध्ये वेगवेगळ्या गप्पा असणार आहेत, आपली मजा मस्ती असणार आहे, गाणी असणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि जाता जाता ऐकूयात या आजींचं आवडतं गाणं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहात आपल्या अहिल्यानगर मधील सेंट मोनिका डीएड कॉलेज मधील प्राध्यापक योगेश विलायते यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत आर जे आदी.
2: श्रोते मित्र हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि आज आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ शिक्षक माननीय योगेश विलायते सर आणि आपल्याला त्यांचे अनुभव ते सांगत आहेत. तर विलायते सर, सर्वप्रथम रेडिओ नगरच्या सर्व टीमतर्फे आपलं खूप खूप स्वागत आहे.
3: थँक्यू.
2: आपला परिचय आणि आपलं शिक्षण कुठं कुठं झालं आणि कोणत्या प्रकारचं झालं ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
3: माझं नाव प्राध्यापक योगेश विलायते. माझं म्हणजे जे प्राथमिक शिक्षण झालं ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं.
2: बर.
3: त्यानंतर माध्यमिक शिक्षण मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण केलं. प्राथमिक शिक्षण वाळकीला झालं.
2: बर.
3: आणि माध्यमिक शिक्षण इथे हिंगणगाव म्हणून आहे त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं.
2: ओके.
3: त्याच्यानंतर बी ए न्यूयॉर्क्स कॉलेजमधून केलं. त्यानंतर एम ए नगर कॉलेजमधून केलं. नंतर जेव्हा मी एम ए करत होतो त्याचवेळी बी एडसाठी सीईटी ही पहिल्यांदा अनिवार्य करण्यात आली आणि मग त्या सीईटीच्या माध्यमातून माझं सिलेक्शन झालं आणि मी अंबाजोगाई या ठिकाणी बी एड हे जे शिक्षण आहे म्हणजे याच्याशी संबंधित ते पूर्ण केलं. तसंच मी जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
2: बर.
3: आणि मधल्या काळामध्ये डीएसएम म्हणजे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हे देखील जेव्हा मी नोकरीमध्ये कार्यरत झालो त्यानंतर हेही शिक्षण मधल्या काळात मी पूर्ण केलं. असा हा शिक्षणाचा प्रवास आहे. आणि सध्या मी म्हणजे सर्वात प्रथम माझा रेणावीकर शाळा या ठिकाणाहून मी म्हणजे एक शिक्षक म्हणून माझ्या जीवनाची सुरुवात केली. त्याच्यानंतर जे केंद्रीय विद्यालय आहे एम आय आर सीचं त्या ठिकाणी काम केलं.
2: बर.
3: त्याचप्रमाणे नगर कॉलेजला मी ज्युनियर कॉलेजला काम केलं.
2: बर.
3: आणि तिथेच मी मुक्त विद्यापीठाचं जे सिनियर कॉलेज आहे त्या कॉलेजला देखील काम केलं. ते करता करता मग पुढे एम एड केलं विद्याप्रतिष्ठानमध्ये आणि मग आज मी सेंट मोनिका या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी मी सहशिक्षक पदावर कार्यरत आहे. असं एकूण माझी साधारणपणे 20 वर्ष सेवा झालेली आहे. आणि या 20 वर्षाच्या सेवेमध्ये सर्वात जास्त सेवा मी आता ज्या ठिकाणी आहे सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय त्या ठिकाणी सर्वात जास्त सेवा माझी झाली.
2: वा क्या बात आहे. बरं सर, शिक्षक होण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयारी केली होती का काही विशेष कारणामुळे या क्षेत्रात आलात?
3: खरं सांगायचं तर पहिली गोष्ट म्हणजे की माझी तिसरी पिढी शिक्षण क्षेत्रात आहे.
2: ओहो.
3: माझी आजी म्हणजे आईची आई
2: बर
3: ती शिक्षिका होती.
2: बर.
3: आणि तिने शिक्षिका म्हणून काम केलं. त्यानंतर माझे वडील ते पण ज्युनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये होते.
2: अच्छा.
3: ते सेवानिवृत्त झाले.
2: बर.
3: आणि आई जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका होती.
2: बर. बर.
3: आणि आज माझे दोन्ही भाऊ तेही शिक्षक आहे.
2: ओहो.
3: मीही शिक्षक आहे.
2: अच्छा.
3: नंतर जर घराचा विचार केला तर चुलते पण शिक्षक आहेत, त्यांची मुलं पण शिक्षक आहेत. नंतर जी चुलती ती पण रिटायर झाली, ती विस्तार अधिकारी म्हणून रिटायर झाली. माझी मिसेस पण शिक्षिका आहे.
2: अरे वा.
3: तर त्यामुळं शिक्षण क्षेत्रात म्हणजे सहज आलो. परंपरागत आपण म्हणूया.
2: yes.
3: की परंपरागत माझं येणं सहजपणे झालं. आणि त्यासाठी तयारी म्हणजे असं काही नाही. जेव्हा एम ए करत होतो बी एच्याच वेळी बी एड करण्याचा विचार होता, पण एम एला नंबर लागल्यानंतर पहिल्यांदा एम ए पूर्ण केलं आणि एम ए पूर्ण केल्यानंतर बी एड सीईटीच पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज आली आणि त्यावेळी पहिल्यांदा सीईटी शासनाकडून अनिवार्य करण्यात आली. आणि ती परीक्षा झाली आणि त्यात चांगले मार्क मिळाल्यामुळं मला गव्हर्नमेंटचं सीट मिळालं अंबाजोगाई या ठिकाणी. आणि मग मी बीएडचं शिक्षण पूर्ण केलं.
4: बर.
3: ते पूर्ण केल्यानं आणि नोकरीला लागलो. मीन व्हाईल ते करता करता एमएडची पण संधी मिळाली. मग एमएड पण पूर्ण केलं.
4: बर.
3: असा तो प्रवास झाला. त्यामुळे असं वेगळं काही करावं लागलं असं काही नाही, घरातच होतं. फक्त त्या गोष्टींचा एक प्रकारे त्यांचा फायदा झाला एवढं नक्की म्हणता येईल.
4: म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की तुम्हाला बाळकडूच
3: बाळकडूच मिळालं.
4: खरंय. मग आता शिक्षकी पेशामध्ये तुम्ही आलाच आहात आणि 20 वर्षापासून कार्यरत आहात, तर मग या पेशामध्ये तुम्हाला फार वेगवेगळे अनुभव आले असतील.
3: नक्कीच.
4: तर कोणत्या प्रकारचे अनुभव आलेत आपल्याला?
3: खरं तर शिक्षकी पेशामध्ये जे अनुभव आले, खरं तर चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आलेले आहेत.
4: बरोबर.
3: आधी चांगल्या अनुभवांचं जर विषय म्हणजे चर्चा करायची झाली तर पहा की विद्यार्थ्यांची जी प्रगती होते किंवा त्यांना जे यश मिळतं, खरं तर ते यश मिळवण्यामागं शिक्षकाची नक्कीच मेहनत असते. शिक्षक त्यांना शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्याला जे चांगले गुण मिळतात आणि जेव्हा त्यांना चांगले गुण मिळतात तर त्याचा अल्टिमेटली परिणाम असा होतो की भविष्यामध्ये ते एक त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहतात. आयुष्यामध्ये एक यशस्वी व्यक्ती किंवा एक नागरिक होतात.
4: बरोबर.
3: आणि शिक्षकासाठी हा सर्वात मोठा आनंद आहे. तर हा जो एक अनुभव मिळतो जेव्हा एखादा आपला विद्यार्थी आपल्याला भेटतो आणि त्याची झालेली प्रगती आपण जेव्हा पाहतो, तर हा जो अनुभव आहे हा सुखद अनुभव आहे, अतिशय आनंद देणार आहे. त्यामुळं हा एक अनुभव मिळतो. दुसरा अनुभवाचा विचार करायचा झाला तर शिक्षकाला जे आदर आणि प्रेम मिळतं, तर ते प्रेम मला असं वाटतं की इतर जे क्षेत्रात आपण कार्यरत असतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात मिळतं.
4: नक्की.
3: म्हणजे समाजाकडून आणि विद्यार्थ्याकडून मिळणारा हा जो आदर आहे हा शिक्षकी पेशातील सर्वात मोठा ठेवा आहे असं मला वाटतं. समजा तुम्ही एखादं उदाहरण पाहा, जेव्हा एखादा जुना विद्यार्थी आपल्याला भेटतो आणि तो येतो आपल्याला भेटतो, काय होतं की आपण त्याला कधीतरी शिकवलेलं असतं आणि बराच काळ गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये पण शारीरिक बदल झालेले असतात. आपण ओळखू शकत नाही पण तो आपल्याला बरोबर ओळखतो. मग तेव्हा तो जेव्हा आपल्याला ओळख देतो, आपल्याला तो जो आदर देतो, आणि जेव्हा शिक्षक या नात्याने जो आपल्याला आदर किंवा त्याच्याकडून मिळणारा प्रेम आहे याचा जर विचार केला तर आपलं जे एक ऊर आहे ते अभिमानानं काय होतं भरून येत. तर हाही एक चांगला अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. नंतर शिक्षकी पेशात कसं आहे की पहा की आपण ज्ञानदान करतो. नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला चांगलं शिक्षण देणं आणि त्यांच्या मनात जी काही ज्ञानाची ज्योत आहे ती पेटवत ठेवणं हे एक आत्मिक समाधान शिक्षकाला मिळतं. आणि हे जे आत्मिक समाधान अतुलनीय आहे असं मला वैयक्तिक वाटतं. नंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं एक बौद्धिक विकास, जसा विद्यार्थ्यांचा शिक्षक बौद्धिक विकास करतो तसं तो स्वतःचाही वेगवेगळ्या प्रकारचं त्याला वाचन करावं लागतं, स्वतःचं ज्ञान अपडेट ठेवावं लागतं. आणि जसं विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व तो घडवतो तसंच स्वतःचंही व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तो अपडेट राहतो. तर ही एक गोष्ट चांगली आहे की जनरली इतर क्षेत्रात ती पाहायला मिळत. हा एक चांगला अनुभव शिक्षकी पेशात आहे. दुसरी गोष्ट असं आहे की एक जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर किंवा कॉलेजच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर काम करता तर बा ह्या युवा पिढीबरोबर जेव्हा काम करता ते एक उत्साही वातावरण सदैव राहतं. आणि विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मनही नेहमी काय होतं उत्साही राहतं आणि एक सकारात्मक विचार आपणही करू लागतो. आणि आपण कुठेतरी त्यांना प्रेरणा देतो. कधी कधी विद्यार्थ्यांकडून पण काही गोष्टी आपण शिकतो. म्हणजे नाही का की आज नवीन पिढी जी आहे नवीन पिढीकडून एक शिक्षक म्हणून आपणही काही गोष्टी शिकतो जसं आपण त्यांना शिकवतो. तर हे चांगले अनुभव आहेत. ह्या चांगल्या अनुभवाबरोबरच वाईट अनुभव पण आहेत. वाईट अनुभव प्रत्येक क्षेत्रात येतात नाही असं नाही. आणि त्यातूनच माणूस शिकतो. आता काय झालेलं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर अतिरिक्त जे अशैक्षणिक कामांचा बोजा आहे तो शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही पहा की निवडणूक आली, जनगणना आली किंवा विविध प्रकारचे सर्वे आली किंवा ऑनलाईन काही माहिती भरायची आली, तर ही प्रत्येक गोष्ट शिक्षकाला काय करावी लागते त्याचा पाठपुरावठा करावा लागतो. आणि स्वाभाविक आहे की जो खरं तर शिकवण्यासाठी त्याचा वेळ दिला गेला पाहिजे तो वेळ त्याला तेवढा मिळत नाही. तर ही एक फार मोठी म्हणजे काय एक तो जो अनुभव आहे हा एक वाईट अनुभव आहे. खरं तर त्याची नेमणूक जर विचार केला तर एक शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे, परंतु कुठेतरी या अशैक्षणिक कामाचा बोजा कमी होईल का याचा थोडा विचार केला पाहिजे. दुसरं असं आहे की पालकांचा एक आवाजावी हस्तक्षेप आहे. जे आज जर पाहिलं तर पालकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पहा की बरेच पालक मुलांच्या चुका ज्या घडतात त्या स्वीकारायलाच तयार होत नाही. शालेय स्तरावर पण हा अनुभव येतो, कॉलेज स्तरावर पण हा अनुभव येतो.
4: बरोबर.
3: आणि उलट काय केलं जातं की बऱ्याच वेळा शिक्षकांवर दोषारोप केले जातात, बऱ्याच वेळा असं घडतं. आणि मग काय होतं की हा जो पालकांचा अतिरिक्त किंवा अति हस्तक्षेप आहे किंवा त्यांनी जो एक आक्रमक पवित्रा घेतलेला असतो त्यामुळे शिक्षकांना एक मानसिक ताण सहन करावा लागतो आणि अल्टिमेट त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. हा एक कुठेतरी जो अनुभव आहे हा थोडा वाईट अनुभव आहे.
4: आणि आपल्या काळामध्ये ज्यावेळेस आपण शाळेला होतो, तुम्ही ज्या प्रायमरीला सेकंडरीला होतात त्यावेळेस आपले पालक अशा प्रकारचा हस्तक्षेप
3: करत नव्हते. उलट मला आठवतं माझे वडील पण शिक्षक होते किंवा वडिलांना किंवा जेव्हा मी पण शिकत होतो किंवा तेव्हा साधारणपणे असं घडायचं की पालक येऊन सांगायचे आमच्या मुलाला चांगलं शिकवा, भले त्याला मारा पण त्याला शिकवा, तो घडला पाहिजे. आज काय झालेलं आहे, आता जमतं आपण एक आरटीईचा विचार करा, राईट टू एज्युकेशन. शिक्षकांना आता कुठल्या विद्यार्थ्याला मारू शकत नाही, तो रागू शकत नाही, त्याला इजा करू शकत नाही. तर ह्यामुळं म्हणजे जसं आपण पूर्वी म्हणायचो छडी लागे छमछम विद्या ही गमगा, कुठंतरी ते नाहीये. तर ते फार महत्वाचं. आणि याचा एक सांगतो, याचाच परिणाम काय झालेला आहे की विद्यार्थ्यांचं जे बदललेलं वर्तन आहे ना, की पहा की आज काय झालेलं आहे की सोशल मीडिया इंटरनेटचा जो प्रचंड वापर होतो आणि ह्या प्रभावाखाली मुलं बऱ्याच वेळ असतात. मुलांमध्ये यामुळे काय झालेलं आहे की एक शिस्तीचा अभाव आहे. दुसरी गोष्ट, मोठ्यांचा आदर ठेवणं किंवा शिक्षकांचा आदर ठेवणं अभ्यास हे गोष्ट घडत नाही आणि अभ्यासाकडे पण त्यांचं एक प्रकारे दुर्लक्ष होत चाललंय.
4: बरोबर.
3: म्हणजे अशा वेळी विद्यार्थ्यांना हाताळणं हे फार अवघड होत चाललंय. म्हणजे की कशा पद्धतीने हँडल करायचं विद्यार्थ्याला, त्याला तर ही गोष्ट कुठेतरी थोडीशी वाईट अनुभवाकडे घेऊन जाणारी आहे. नंतर आणखीन एक असं आहे की सर, कमी वेतन आणि नोकरीची एक असुरक्षितता आज शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळते. काय होतं की म्हणजे अनुदानित विना अनुदानित हा फार मोठा म्हणजे ह्या दोन ठिकाणी म्हणजे अनुदानित किंवा विना अनुदानित तत्वावर जे काही शाळा कॉलेजेस आहेत या ठिकाणी सर्वात मोठी तफावत ही आहे की अनुदानित शिक्षकांना एक शासनाकडून निश्चित वेतन आहे आणि ते वेतन त्यांना मिळतं. पण विना अनुदानित ठिकाणी काय आहे की वेतनामध्ये फार मोठी तफावत आहे. म्हणजे तुटपुंज्या काय म्हणूया पगारावर ते आपलं घर चालवतात किंवा पगार त्यांना मिळतो आणि नोकरीची एक प्रकारे हमी नाही.
4: बरोबर.
3: म्हणजे सतत एक असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये आपल्या नोकरीविषयी आहे. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं की हे जे अनुभव आहेत कुठेतरी हे अनुभव म्हणजे एक शिक्षक म्हणून नक्कीच थोडेसे मनाला वेदना देणारे आहेत आणि याच्यामध्ये बदल व्हावा एक शिक्षक म्हणून हे अपेक्षित मी करतो.
4: खरंय खरंय. तर चांगले वाईट दोन्ही अनुभव आहे. आता एक शिक्षक म्हणून समाजामध्ये वावरत असताना आपल्यासमोर कोणकोणत्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या किंवा अजून सुद्धा अशा काही आहेत का?
3: नक्कीच आहेत. की जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून समाजात वावरता तर अनेक अडचणींना आणि समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं.
4: म्हणजे
3: जसं आपण म्हणूया की पहिली अडचण आहे सामाजिक आणि कौटुंबिक आव्हान आहे. ओके. की काय आहे, एक अवास्तव सामाजिक अपेक्षा असते शिक्षकाकडून.
4: बरोबर.
3: आता काय आहे की शिक्षकाकडं समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन एक आदर्श व्यक्ती म्हणून स्वाभाविक आहे, त्याने आदर्श राहिलंच पाहिजे.
4: बरोबर.
3: कारण तो पिढी घडवत असतो, तो देशाचे नागरिक घडवत असतो, त्यामुळं नक्कीच एक त्याचं वर्तन आदर्श असलं पाहिजे. पण काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे त्याच्या उठण्या बसण्यावर किंवा त्याच्या बोलण्यावर, तो कसे कपडे घालतो, त्याची वागणूक कशी आहे, अगदी बारीक सारीक गोष्टीवर समाजाचं लक्ष असतं. मग कधी कधी असं वाटतं की अरे बाबा इतरांच्या बाबतीत असं घडत नाही पण शिक्षकाच्या बाबतीत घडतं. मग एक कुठंतरी त्याचं जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ते वैयक्तिक स्वातंत्र्य घेणं किंवा जगणं थोडंसं कठीण होऊन बसणं, कुठंतरी त्याच्यावर गदा आल्यासारखं वाटतं. ऍज अ एक आदर्श म्हणून त्यांनी ठेवलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही, पण तो पण एक व्यक्ती आहे,
4: बरोबर माणूस आहे तो,
3: आणि त्याच्या काही इच्छा भावना आहेत, त्यालाही समजा काय म्हणूया, थोडस एक आपण म्हणूया की पूर्वीच्या काळी बाबा शिक्षकांचा पेहराव कसा असावा,
4: हो
3: नाही का, तोही महत्वाचा भाग आहे. अर्थात आता बऱ्याच ठिकाणी की काय म्हणूया ड्रेस कोड आलेला आहे, ड्रेस कोड पद्धतीनेच आहे, परंतु कधी कधी समजा एखादा उत्सव असतो, एखादा समारंभ असतो, अशा वेळी थोडस माणूस वेगळ्या पद्धतीचा पेहराव करतो, तर समाजाचं त्याच्याकडे लक्ष असतं, अरे कसा पेहराव केला वगैरे, किंवा कसा उठतो बोलतो, कुठेतरी त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असं आहे. दुसरी गोष्ट आहे की एक कौटुंबिक वेळेची कमतरता त्याच्या पुढे आहे, की कुटुंबासाठी त्याला जो वेळ देता आला पाहिजे तर तो त्याला पुरेसा देता येत,
4: आणि हा कदाचित अतिरिक्त कामांमुळे
3: हो
4: प्रॉब्लेम.
3: ते सांगतो की अतिरिक्त कामाचा जो बोजा त्याच्यावर दिलेला आहे, अशैक्षणिक कामांचा खूप बोजा आहे, मग बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच शिक्षकांना बीएलओचं काम करावं लागतं. बीएलओचं काम करताना कधी कधी म्हणजे शाळेचं कामकाज बाजूला ठेवून त्यांना ते काम करावं लागतं, कधी कधी शनिवार रविवार पण काम करावं लागतं. मग जेव्हा ती वेळ कुठंतरी कुटुंबासाठी असते किंवा कुटुंबाला ती वेळ देणं गरजेचं असतं, तर कुठंतरी त्याला ती वेळ देता येत नाही, किंवा कुटुंबासोबत एखादा सुखद क्षण असतो, कुठंतरी एखादा लग्न समारंभ असतो, किंवा कुठलं तरी एखादं वास्तुशांती असते, किंवा कुठलाही एखादा कुटुंबासोबतचा कार्यक्रम असतो,
4: मग
3: तेव्हा काय करता येतं की त्याला ड्युटी मस्ट असतात, आणि ड्युटीला प्रायोरिटी द्यावी लागते, त्यामुळे स्वाभाविक काय होतं की तो क्षण कुटुंबासोबत त्याला घेता येत नाही किंवा तो मिस करतो तो क्षण. तर त्यामुळं कुठंतरी काय म्हणूया की कुटुंबासाठी जो वेळ आहे तो त्याला देता येत नाही. आणि मी जसं सांगितलं की कमी वेतन आणि त्यातून येणारा आर्थिक ताण
4: हे
3: पण एक फार मोठी समस्या आहे. पहा काय झालेलं आहे की अनुदानित ज्या शाळा कॉलेजेस आहेत, मी आत्ताही म्हणालो की तिथे कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही, शासन त्यांचा पगार करतं,
4: बरोबर,
3: परंतु विनाअनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नेमणूक केली जाते आणि अतिशय कमी त्यांना वेतन किंवा मानधन दिलं जातं. आता ह्याच्या महागाईच्या युगात जर विचार केला तर कुटुंबाचं पालन पोषण करणं खूप अवघड त्यांच्या दृष्टीने आहे. त्यात काय झालेलं आहे की आपल्याकडे थोडस आज जो माध्यमांमुळं मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं, सेमी माध्यमाच्या शाळेत घालायचं, किंवा काय आज सीबीएसई आलं, इंटरनॅशनल स्कूल आले, तर ह्याही कुठंतरी समस्या आहेत, नाही का, की ह्याचं फार मोठं आव्हान आहे की प्रत्येकाला वाटतं मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षकांना वाटतं अरे बाबा आमची शाळा चांगलीच आहे, मातृभाषा आलीच पाहिजे, इंग्रजीलाही तितकंच महत्व आहे. तर ही कुठंतरी एक काय म्हणूया की जसं आपण म्हणूया की एक सामाजिक समस्या आहे, की कोणत्या माध्यमात पाल्यांनी म्हणजे शिकावं हा मोठा प्रश्न पालकांपुढं पण आहे, म्हणजे ही पण एक समस्या आहे. नंतर काय म्हणूया की जसं मी बोललो तुम्हाला आता की जो एक वेतन आहे त्या वेतनामध्ये जो तफावत आहे, तर ही तफावत पण कुठंतरी दूर केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे माझा असा अनुभव आहे की अनुदानितपेक्षा विनाअनुदानित शाळेतले जे शिक्षक आहेत बऱ्याच वेळा त्यांना विनाकारण पिळलं जातं, किंवा बऱ्याच वेळा शाळा सुटल्यानंतर पण त्यांना विनाकारण स्टे बॅक दिला जातो. तसं नाही का की तुम्ही काही त्यांना पूर्ण मानधन देत नाही, किंवा त्यांना जे काही बऱ्याच वेळा दबावाखाली काम करावं लागतं, तर ह्याही काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात. नंतर प्रशासकीय दबाव फार मोठा आहे,
4: बरोबर,
3: वा की कुठेही जर असेल तर शिक्षण विभागाचे काही जाचक नियम असतात, काही अटी असतात, त्यामुळे शिक्षकांना सतत काय होतं की एक मानसिक दबावाखाली काम करावं लागतं, तर कुठंतरी त्याचाही म्हणजे त्याच्या कामकाजावर परिणाम होतो. आणि कधी कधी काय होतं की काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी नाही पण काही ठिकाणी, जे प्रशासकीय दबाव म्हणजे जे काही पदाधिकारी असतात किंवा राजकीय हस्तक्षेप असतो, त्यामुळे काय होतं की काम करणं अवघड जातं, म्हणजे नाही का ही फार मोठी म्हणजे आव्हान आहे.
4: बरोबर,
3: पालकांचा हस्तक्षेप आहे, मी तुम्हाला आत्ताही सांगितलं जसं पालकांचा खूप हस्तक्षेप आहे, नंतर विद्यार्थ्यांचं बदललेलं वर्तन आहे, ते ती एक आव्हान आहे की त्यांना राईट ट्रॅकवर ठेवणं. आणि या मीडियाच्या काळात म्हणजे सोशल मीडियाचा इतका मुलांवर परिणाम झालाय, लहान लहान मुलांवर. तुम्ही पहा की एखादा मुलगा असतो म्हणजे लहान असतो तो, त्याला काही कळत नाही पण तो मोबाईल ऑपरेट करतो, म्हणजे एखादा लहान मुलगा देखील भले तो शाळेत जात नसतो पण मोबाईल ऑपरेट करतो, म्हणजे की त्याच्या इतका तो त्या प्रभावाखाली आहे. त्याचा पण परिणाम आहे. नंतर मानसिक ताण वाढत चाललेला आहे, विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण आहे, वाढतोय. आणि सुरक्षितेचा फार मोठा प्रश्न गंभीर होतोय, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत, विद्यार्थिनींच्या बाबतीत मी पर्टिक्युलर म्हणेन, नंतर महिलांच्या बाबतीत. की समजा सपोज एखादी विद्यार्थिनी कॉलेजला येते तर कुठेतरी समाज घटकाकडून तिला कधी कधी त्रास दिला जातो, किंवा अडथळे निर्माण केले जातात, किंवा जेणेकरून काही तिची इच्छा नसतानाही काही गोष्टी तिला बळजबरीनं करायला सांगितल्या जातात. तर हा जो आहे हे फार मोठं आव्हान आज म्हणजे शिक्षकांपुढे आहे. आणि हे आव्हान शिक्षकांनी म्हणजे काय म्हणायचं की पेलणं फार महत्वाचं आहे. आता आणखीन एक जर विचार करायचा झाला तर आज काय म्हणूया की जसं आत्ता नीटचं कॉपी प्रकरण पेपर फुटला,
4: बरोबर आहे,
3: तर पेपर फुटी मुळ जी काही मोठी समस्या निर्माण झाली, तर शिक्षण विभागापुढे हे फार मोठं आव्हान आहे.
4: खरं आहे
3: की बाबा की तो पेपर म्हणजे फुटणार नाही,
4: बरोबर,
3: आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, किंवा त्यांना जो एक मानसिक त्रास त्यातून होतो, बालकांना होतो, वेळ पैसा याचाही म्हणजे अपव्यय होतो, तो कुठेतरी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अर्थात ती शिक्षकाची पण जबाबदारी की बाबा जेणेकरून मी माझं काम प्रामाणिकपणे पार पाडेल, जे मला कर्तव्य दिलंय, जी जबाबदारी दिली, मी चांगल्या प्रकारे पार
4: पाडेल. आणि गोपनीयता जास्त
3: महत्वाची आहे. आणि समाजाने देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. समाजाची पण काहीतरी ड्युटी,
4: खरंय खरंय,
3: लक्षात घ्या. कारण काय असतं,
4: शॉर्टकट मार्गाने
3: जातात आणि त्याचं नुकसानच होतं, फायदा होत नाही. बऱ्याच वेळा शिक्षकांकडून अपेक्षा केल्या जातात, पण शिक्षकासोबत तो विद्यार्थी किती वेळ असतो शाळेतल्या किंवा कॉलेजची जी वेळ आहे, सहा पाच तास, सहा तास या व्यतिरिक्त नाही, तो जास्तीत जास्त घरी असतो. त्यामुळे पालकांची पण ड्युटी आहे की त्यांच्याकडे लक्ष देणं आणि काय की त्याच्याशी संवाद साधणं, मन मोकळेपणाने संवाद त्याच्याशी साधला पाहिजे. ह्या समस्या आहेत, त्यांनी या समस्या म्हणजे सगळ्यांना, म्हणजे एक शिक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांनाच फेस करायच्यात, मला, समाजाला, शिक्षण विभागाला, आणि यातून काहीतरी सोल्युशन काढत राहिलं पाहिजे, जेणेकरून काम, शिक्षण क्षेत्राचं काम चांगलं होईल.
4: आता या अडचणी असतील, समस्या असतील, आव्हानं असतील, या अडचणी, समस्या, आव्हानं आहेत, तरीसुद्धा आपल्याला शिक्षकी पेशांमध्ये तर कार्य करावंच लागेल,
3: बरोबर,
4: किंवा शिक्षकी व्यवसाय हा स्वीकारावाच लागेल, जेणेकरून आपली पुढची पिढी जी आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारची उभी करायची.
3: अगदी अगदी बरोबर.
4: तर जरी अडचणी, समस्या, आव्हानं असतील, तरीसुद्धा त्याच्यावर मात करून शिक्षकी पेशासाठी कोणकोणते गुण, कौशल्य किंवा क्षमता आवश्यक असतात याबद्दल थोडंसं माहिती सांगा. आता
3: असं आहे की शिक्षकी पेशा हा म्हणजे याचा जर एक विस्तार पाहिला तर खूप मोठा आहे. म्हणजे मी सांगतो की कॉलेजला शिकवणं खूप सोपं आहे, एल के जी यू के जीच्या मुलांना शिकवणं, त्या विद्यार्थ्यांना शिकवणं, किंवा प्राथमिक शाळेत जे विद्यार्थी शिकवतात त्यांना शिकवणं हे खूप अवघड आहे.
4: खरं आहे.
3: म्हणजे एक काय असतं की कॉलेजमध्ये आहे, आपण लेक्चर पद्धतीचा उपयोग करतो आणि विद्यार्थी पण थोडेसे समंजस झालेले असतात, सहज शक्य काही गोष्टी होतात. पण जी विद्यार्थी म्हणजे अजून मॅच्युअर्ड नाहीत, त्यांना काहीच कळत नाही, शिक्षणाचं त्यांचा श्रीगणेश आहे, सुरुवात आहे एकदम, त्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्हाला शिकवायचं असतं तर ते एवढं सोपं काम नाही. आणि म्हणून शिक्षकाच्या अंगी गुण असणं फार गरजेचं आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे उत्कृष्ट संवाद कौशल्य शिक्षकाकडे असलं पाहिजे. काय आहे की शिक्षण क्षेत्रात जेव्हा आपण काम करतो तर शिकवताना बऱ्याच वेळा कठीण संकल्पना असतात. ह्या ज्या कठीण संकल्पना आहेत, काही बोध असतात, कठीण असतात ते, तर ते सहज सोप्या भाषेत त्यांना समजून सांगता आलं पाहिजे. त्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करता आल्या पाहिजे, त्यांना त्या समजतील, त्यांना सहजपणे त्या अवगत होतील. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पहिली गोष्ट उत्कृष्ट संवाद कौशल्य शिक्षकाकडे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षक म्हणून शिक्षकाकडे संयम आणि सहानुभूती ही एक गोष्ट, हा गुण असणं फार गरजेचं आहे. काय असतं की जर विचार केला की प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, नाही का, आयक्यू वेगळा आहे असं आपण म्हणू, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची जी एक गती असते ती भिन्न भिन्न असते. एखादा विद्यार्थी सहजपणे शिकतो, एखाद्या विद्यार्थ्याला वेळ लागतो, मग अशा वेळी त्या विद्यार्थ्याला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याची काय अडचण आहे ती अडचण आपल्याला समजून घेऊन सोडवता आली पाहिजे. आणि यासाठी शिक्षकाकडे संयम आणि सहानुभूती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याला समजत नाही तर तेवढा संयम त्यांनी ठेवला पाहिजे आणि तेवढे प्रयत्न त्यांनी केले पाहिजे की मग त्याला ते येईल. म्हणजे आज जसं आपण म्हणूया की कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आलेले, ज्याच्यामध्ये जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला येत नाही किंवा एक काय म्हणूया की मिनिमम क्षमता त्याच्यामध्ये विकसित होत नाही तिथपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग काय होतं की संयम असेल तर या गोष्टी घडतात, संयम नसेल तर मग तसं घडू शकत नाही. म्हणजे संयम पण असला पाहिजे, त्या विद्यार्थ्याबद्दल त्याला कुठेतरी सहानुभूती पण असली पाहिजे की त्याची समस्या काय आहे ती जाणून घेऊन सहानुभूतीपूर्वक त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा गुण आहे. नंतर शिक्षक म्हणून त्याचा जो विषय आहे त्या विषयाचं त्याला एक ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान सखोल असलं पाहिजे, त्या विषयाची त्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे किंवा त्या विषयावर त्याचं पूर्ण प्रभुत्व असलं पाहिजे. बरोबर आहे की कारण तेच ज्ञान तो विद्यार्थ्याला देणार आहे आणि तेच ज्ञान विद्यार्थी घेऊन पुढे त्यांची प्रगती करणार आहेत, त्यामुळं त्याच्याकडे त्या विषयाचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. नंतर काय म्हणूया की त्याच्यामध्ये एक अनुकूलता असली पाहिजे. काय झालेलं आहे की जसं बदलत्या शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर त्यात आज बऱ्याच अध्यापन पद्धती बदलत चालल्या, शिक्षण पद्धती बदलत चालल्या, तंत्रज्ञान विकसित होते, नंतर आज AI सारखं शिक्षण येते आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार जी लवचिकता आहे ती लवचिकता आणणं गरजेचं आहे आणि ती लवचिकता आणून शिकवणं शिक्षकाला करता आलं पाहिजे ही फार महत्वाची गोष्ट आहे. नंतर वर्ग व्यवस्थापन आहे, म्हणजे वर्गामध्ये अनुशासन साध्य होईल किंवा कसं टिकेल याचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षकाकडं वर्ग व्यवस्थापन उत्तम असणं गरजेचं आहे. काय होतं की बऱ्याच वेळा वर्गामध्ये गडबड होऊ नये आणि विद्यार्थ्यांना कुठल्या तरी म्हणजे शिक्षणाच्या कार्यात म्हणू किंवा शिकण्यात म्हणू गुंतून ठेवण्याची क्षमता शिक्षकाकडं असायला पाहिजे. बरोबर आहे. तर म्हणजे वर्ग व्यवस्थापन असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर मग काय होतं की वर्गामध्ये गोंधळ होतो, त्याचा डिस्टर्बन्स सगळ्यांनाच होतो, तर तसं होऊ नये
4: आणि अध्यापन कार्य होत नाही
3: नंतर काय आहे की काय निगेटिव्ह विचार मग विद्यार्थ्यांचा तयार होतो, मग विद्यार्थ्यांना पण असं वाटतं काय नाही वर्गामध्ये काही होत नाही का, वर्गामध्ये नुसतं गडबड गोंधळच असतो, अशा विद्यार्थ्यांचा पण एक दृष्टिकोन तयार होतो, तसं होऊ नये. म्हणजे एक वर्ग व्यवस्थापन असलं पाहिजे, त्याची शिस्त तिथं त्याचं पालन झालं पाहिजे. नंतर सकारात्मक ऊर्जा, नंतर उत्साह आणि विचार असला पाहिजे शिक्षकाकडे, हे फार
4: महत्वाचं आहे.
3: कारण काय की शिक्षक जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग करत असेल, नंतर तो उत्साही स्वभावाचा असेल, तर एकूणच वर्गामधलं जे वातावरण आहे किंवा तो जेव्हा शिकवेल तर एक सकारात्मक वातावरण राहील, आनंदी वातावरण राहील.
4: बरोबर.
3: आणि त्यातून विद्यार्थी शिकेल, त्याच्या त्याला पण उत्साहानं वाटेल शिकावं. ओके. आता बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत शिक्षणाचं. जुन्या पद्धतीत म्हणजे जर आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विचार केला तर गुरुकुल पद्धती, आज गुरुकुल पद्धतीने आज ऑनलाईन एज्युकेशन आलेलं आहे. मी तर असं म्हणेल की काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना आधीच ते ज्ञान म्हणजे जो भाग आज आपण शिकवणार विद्यार्थी त्याचा अभ्यास करून आलेला असतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं ज्ञान हे कधी कधी शिक्षकाच्या पुढेही असतं.
4: खरंय.
3: तर त्यामुळं काय करणं गरजेचं आहे की ते जे वातावरण आहे ते वातावरण उत्साही कसं राहील हे शिक्षकांनी पाहणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की एक निरंतर शिकण्याची शिक्षकाची पण आवड पाहिजे.
4: बरोबर आहे.
3: नाही का की नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे आणि स्वतःच्या ज्ञानात त्यांनी काय केलं पाहिजे, भर घातली पाहिजे आणि अशी वृत्ती असणं गरजेचं आहे. आता जर विचार केला तर AIचं जमाना आहे, AIचं शिक्षण जे आहे ते त्याला घेता आलं पाहिजे. आपण काय म्हणूया, आज जसं NEP 2020 आपण हे केलेलं
4: आहे,
3: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आपण 2020 संपूर्ण देशभरात लागू केलेले आहे, टप्प्याटप्प्यानं त्याची अंमलबजावणी चालू आहे.
4: बरोबर.
3: तर त्याचाही कुठेतरी अभ्यास असला पाहिजे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात जे बदल होत आहेत ते बदल त्याला माहिती पाहिजे, त्यासंबंधी त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे आणि स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग त्यांनी शिकवताना केला पाहिजे.
4: बरोबर.
3: म्हणजे हे गुण असणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि नंतर काय म्हणूया की याचा परिणाम असा होईल की त्या शिक्षण क्षेत्रातलं जे कार्य आहे ते एक चांगल्या प्रकारे घडेल, विद्यार्थी पण चांगले शिकतील, नवीन नवीन गोष्टी शिकायला मदत होईल, आवडेल त्यांना असं.
4: आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षणाचाच फार बेसिक जे आहे पाया जो आहे हा शिक्षण.
3: अगदी बरोबर आहे, कारण शिक्षणाचा अंतिम ध्येयच हे आहे की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे. बरोबर आहे, तर तो व्यक्तिमत्वाचा जर सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे तर शिक्षणाचा फार मोठा म्हणजे काय म्हणूया की हात त्यामध्ये आहे.
4: बरोबर,
3: आणि शिक्षणातून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे.
4: असं आता शिक्षकी पेशामध्ये तुम्ही आहातच, परंतु या व्यतिरिक्त आपली स्वतःची तुमची आवड काय आहे किंवा छंद काही व्यासंग आहेत का या संदर्भामध्ये थोडंसं आम्हाला सांगाल.
3: छंदाचा विचार करायचा झाला तर किंवा आवडींचा विचार करायचा झाला तर मला वाचनाची प्रचंड आवड आहे, वाचन करायला आवडतं.
4: क्या बात आहे.
3: विशेषतः म्हणजे मी नाटकात काम करतो.
4: अरे वा.
3: नाटकात काम करत असल्यामुळं नाटक वाचायला मला बऱ्याच वेळ आवडतं आणि वाचतो मी नाटक. नाटकामध्ये काम करतो, भूमिका करतो.
4: अरे वा, म्हणजे अभिनय.
3: हो, अभिनय करणं हा माझा एक छंद आहे, आवड आहे.
4: खरं आणि शिक्षकाला पण ते फार महत्वाचं आहे.
3: हा त्याचा म्हणजे काय होतं की तो अभिनय आला पाहिजे आणि शिकवताना पण त्याचा एक फायदा होतो.
4: अगदी बरोबर,
3: म्हणजे कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा नक्कीच फायदा होतो. जो अनुभव त्याला एक नाटकाच्या माध्यमातून मिळालेला असतो तो कुठेतरी तो शिकवताना त्याचा उपयोग करू शकतो. तर छंद ते आहे. नंतर काय म्हणूया की जसं मला सूत्रसंचालन करायला आवडतं.
4: बरं
3: का, की विविध कार्यक्रम असतात. अच्छा. कोणतेही कार्यक्रम असल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मला एक संधी मिळते तेव्हा मी सूत्रसंचालन आवर्जून करतो.
4: अच्छा.
3: आणि चला त्यानिमित्ताने वाचन होतं, काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला हे करायला मिळतात.
4: बरोबर, सूत्रसंचालन करताना आपल्याला मागच्या वक्त्याचं पुढच्या वक्त्याचं असे आपल्याला दोन्हींचं अँकरिंग करणं फार गरजेचं
3: असतं. त्यांच्यामधले काही आपण काय म्हणूया की समन्वय साधणं तेही गरजेचं असतं.
4: आणि ते पण कमी शब्दामध्ये.
3: कमी शब्दामध्ये. आणि मग त्यामुळे आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात.
4: अच्छा. म्हणजे मग नाटकांमध्ये पण तुम्ही बऱ्याचशा भूमिका केलेल्या आहेत, तर त्यातला एखादा अनुभव सांगता येईल का?
3: मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती.
4: अरे वा.
3: आणि मला नाटक करावं वाटायचं, पण मी ग्रामीण भागात होतो आणि ग्रामीण भागात तशी काही संधी मिळत नसायची.
4: बरोबर आहे.
3: तर एक दिवस माझी आई म्हणजे मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषदेमध्ये, तिची एक मैत्रीण होती. तर त्या तिच्या मैत्रिणीचा मुलगा नाटकात काम करायचा.
4: बरोबर.
3: आणि मग आईने सांगितलं की माझ्या मुलाला आवड आहे तर नाटकात काम करायला मिळेल का. तर मी पहिल्यांदा 9वीत असताना थेम थेम आबाळ या नाटकात छोटासा एक गावकऱ्याचा रोल केला होता. आणि मग हळूहळू नाटकाचा प्रवास चालू झाला.
4: क्या बात.
3: मग राज्य नाट्य स्पर्धेत काम करणं, नंतर एकांकिकांमध्ये काम करणं, नंतर समजा मी डीएड कॉलेजवर शिकवतो तर तिथे पथनाट्यांच्या स्पर्धा होतात, म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात दरवर्षी जिल्हास्तरीय. तर त्यात पथनाट्य करणं, मग त्या पथनाट्यामध्ये कॉलेजचा ग्रुप उतरवणं, तर ह्या असा एक काय म्हणूया की एक त्यांची तयारी करून घेणं. आणि मग त्या पद्धतीने तो अनुभव मिळत गेला पुढे चांगल्या प्रकारे. आणि नाटक एक काय म्हणूया जसं आपण माझा एक आवड आहे, म्हणजे एक नोकरी सांभाळून जो आपल्याला एक थोडंसं आपल्या स्वतःला पण एक करमणूक मिळते, एक दोन चांगले मित्र मिळतात, काही गोष्टी शिकायला मिळतात, तर ते आहे. मग नाटकात काम करतो.
4: छान. तर सर आता तुम्ही शिक्षकी पेशामध्ये आहात, परंतु समजा शिक्षकी पेशात नसता तर तुम्ही कुठला व्यवसाय केला असता किंवा कुठला उद्योग वगैरे केला असता?
3: खरं या प्रश्नाचं उत्तर खूप अवघड आहे. काय असतं की जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या काय असतात की आपल्या ज्या नशिबात असतात त्याच घडतात, दैवी असतात. आपण किती म्हटलो मला हे व्हायचं ते व्हायचं तसं घडत नाही.
4: जसं आजच्या नवीन पिढी जेन झीचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते म्हणतात आपल्याकडे ए प्लॅन पाहिजे, बी प्लॅन पाहिजे, सी प्लॅन पाहिजे.
3: नाही, तेव्हा असं काही ए प्लॅन बी प्लॅन सी काही तसं काही नव्हतं. मी सांगितलं ना की सहजपणे मी आलो असं काही, म्हणजे फारसं असं काही हे नाही की घरी तो वारसा असल्यामुळे मी शिक्षक झालो. पण ते जर नसतं झालं तर मी जसं जर्नलिझम केलं तर कुठेतरी पत्रकारिता केली असती किंवा माझं टेक्निकल एज्युकेशन झालंय तर एखाद्या कंपनीमध्ये त्याही पद्धतीचं काम केलं असतं किंवा काय म्हणूया जर देवाची योजना असती तर काय म्हणूया की एखादा व्यवसाय म्हणा किंवा शासकीय निमशासकीय सेवेत कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं काम केलं असतं असं म्हणूया.
4: बरं सर, आपल्याला आता या क्षेत्रामध्ये कोणकोणती बक्षिसं मिळालेली आहे किंवा पुरस्कार मिळालेले आहे?
3: मला अलोक सत्ता संघर्ष यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला
4: आहे. नंतर
3: जे काही नाट्य स्पर्धा होतात अनेक वेळा नाटक फायनलला गेली म्हणजे प्राथमिक याच्यातून फायनलला गेली तर तिथे नाटकाला जे सांघिक बक्षीस मिळालं तर त्याच ती बक्षीस मिळालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की एक लोकमतनी स्पर्धा आयोजित केली होती पथनाट्याची, त्या पथनाट्याच्या स्पर्धेमध्ये कॉलेजला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तर त्यात ते जे पथनाट्य आहे ते मी बसवलं होतं. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने मिळालेल्या आहेत आणि तो आनंद वेगळा आहे. म्हणजे मला तर असं वाटतं बक्षिसापेक्षाही सादरीकरण हे जे काही असतं याचा आनंद खूप मोठा आहे. किंवा जिल्हास्तरीय जसं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने काही स्पर्धा घेण्यात येतात तिथं जे यश मिळतं आणि ते खूप आनंदाचं आहे. किंवा विद्यार्थी काहीतरी आपला करतो घडतो तर ह्या गोष्टी आनंदाच्या वाटतात.
4: खरंय, नक्कीच. तर आता आपली महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगता येईल?
3: एक आता म्हणजे महत्वाकांक्षेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे आजचा जर विचार केला ना तुम्ही की काय झालेलं आहे, जसं तंत्रज्ञान विकसित झालंय, AI आलेलं आहे, म्हणजे गुगल असेल, युट्यूब असेल, ChatGPT असेल, इंटरनेट यामुळे इतकी माहिती मिळत चाललेली आहे.
4: बरोबर.
3: अशा वेळी विद्यार्थ्यांचं वर्गात लक्ष खिळून ठेवणं आणि त्यांना चांगल्या गोष्टी स्वीकारायला लावणं, शिकवणं ही गोष्ट फार महत्वाची. किंवा आज काय झालेलं, इंटरनेटचा दुरुपयोग होतोय असं मला वाटतं किंवा अतिवापरामुळे ते विध्वंसकतेकडे जास्त जात आहेत.
4: बरोबर.
3: म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह त्या कुठलीच गोष्ट दिसत नाही आणि विध्वंसकतेकडे जास्त जाताना दिसतात. तर त्यामुळे मला एक असं वाटतं की जसं आपण म्हणूया की एक सकारात्मक वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, न घाबरता त्यांनी गोष्टी शिकल्या पाहिजे आणि एक पुढं गेलं पाहिजे. आता जर आणखीन एक गोष्ट विचार केला तर काय झालेलं की विद्यार्थ्यांमध्ये आज एकाग्रतेचा प्रचंड अभाव आहे. का? तर इंटरनेटचा अतिवापर करतात आणि याचा वापर केल्यामुळं तासन तास विद्यार्थी काय करतोय, एकाच जागी बसून राहतो आणि अभ्यासात त्याचं मन रमत नाही.
4: खरंय.
3: तर मग तिथे तो सकारात्मक कसा होईल? किंवा तंत्रज्ञान वाईट आहे असं नाही, तंत्रज्ञानातून तुम्ही काय घेता आणि त्याचा कसा उपयोग करता हे फार महत्वाचं आहे. तर हे जर सकारात्मक कुठं झालं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतील असं मला वाटतं. नंतर विद्यार्थ्यांवर जो एक मानसिक त्यांचं आरोग्य बिघडतंय किंवा जो ताणतणाव येतोय तर ते कुठंतरी कमी झालं पाहिजे. त्याचा विद्यार्थी काय झालेलं आहे, नैराश्य त्याच्यामध्ये जास्त आहे. आपल्या वेळी समजा नापास झालो तर ठीक आहे, आपण प्रयत्न करायचो पुन्हा. आज विद्यार्थी नापास झाला तर एक टोकाचं पाऊल
4: उचलतो,
3: तसं टोकाचं पाऊल त्यांनी उचललं नाही पाहिजे किंवा चिडचिड करतात. आणि अशा वेळी काय म्हणूया की त्यांनी, मला असं वाटतं की टोकाचं पाऊल न उचलता कुठंतरी मानसिक आरोग्य त्यांनी सांभाळलं पाहिजे.
4: बरोबर.
3: आरोग्य सांभाळण्याबरोबरच शिक्षकावर पण ही एक जबाबदारी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचं वेळोवेळी काउन्सिलिंग केलं पाहिजे.
4: खरंय, खरंय.
3: नाही का, ही गोष्ट घडली पाहिजे.
4: बरोबर.
3: आणि जे आज एक नैतिक मूल्यांचा विचार केला, जो ऱ्हास झालाय तो नैतिक मूल्यांचा ऱ्हास व्हायला नाही पाहिजे. तर ही एक महत्वाकांक्षा माझी आहे की विद्यार्थ्यांमध्ये ती नैतिक मूल्य कशी रुजतील, ते प्रामाणिकपणे कसं राहतील, मेहनत कशी घेतील, शिस्त कशी ठेवतील, किंवा मानवीय मूल्य जे आहेत, जीवनाची जी मूल्य आहेत ती त्यांच्यामध्ये कशी त्याची रुजवणूक होईल, ह्या गोष्टी मला जास्त महत्वाच्या वाटतात. आणि ही महत्वाकांक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करणं ही एक महत्वाकांक्षा आहे. म्हणजे आजचं तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यांना ज्ञान तर पाहिजे, त्यांच्यामध्ये कौशल्य पण विकसित झाले पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा पण योग्य वापर त्यांनी सकारात्मक केला पाहिजे. आणि जी एक आपण जसं म्हणतो ना की क्रिएटिव्हिटी, ती क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ह्या महत्वाकांक्षा आहेत माझ्या की विद्यार्थ्यांकडं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये याव्यात.
4: आता खूप छान अशी माहिती तुम्ही दिलेलीच आहे, समाजासाठी उपयुक्त अशा गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून दिल्यात, तर जाता जाता आता आपण नवयुवकांसाठी काय संदेश द्याल?
3: आता खरं तर नवीन पिढी ही म्हणजे काय म्हणूया, खूप स्मार्ट आहे, आपल्यापेक्षाही स्मार्ट आहे. म्हणजे पिढी निहाय जर विचार केला, जसं तुम्ही जेन जीचं सांगितलं, ही ती पिढी त्याच्या पुढची आता काय नवीन पिढी येते, म्हणजे ते आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. मला फक्त एवढंच ह्या युवकांना सांगा वाटेल किंवा जे विद्यार्थी आहे त्यांना सांगा वाटेल की तुम्ही तुमचं एक ध्येय निश्चित करा, तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्य, आणि त्या अनुषंगानं स्मार्ट वर्क करा. म्हणजे स्वप्न त्यांनी पाहिलीच पाहिजे, त्यांनी मोठी स्वप्न पाहावीत मला तर असं वाटतं. आणि केवळ फक्त नोकरी पुरता विचार न करता एक काहीतरी नवीन शिकण्याची धडपड असली पाहिजे आणि कल्पक बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं पाहिजे. स्मार्ट मेहनत घेतली पाहिजे, नाही का? ते स्मार्ट आहेतच, पण त्यांनी हार्डवर्क करतानाही काय केलं पाहिजे, भरपूर हार्डवर्क करून की स्मार्ट वर्क केलं पाहिजे, नाही का? म्हणजे जसं तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा जर त्यांनी वापर चांगला केला तर नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील, नाही का? आणि त्यांनी कौशल्य विकसित केली पाहिजे, सतत शिक्षण घेतलं पाहिजे, धडपडत राहिलं पाहिजे शिकण्यासाठी, आणि स्वतःचं ज्ञान काय अपडेट केलं पाहिजे. म्हणजे आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो, आणि आजच्या युगामध्ये सातत्यानं बदल होत आहे. तर ह्या बदलांचा जर विचार केला तर स्वतःचं ज्ञान, कौशल्य असेल, क्षमता असतील, तंत्रज्ञान असेल, ते याबाबत त्यांनी स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे की आज जो काही एक ताणतणाव त्यांच्यावर आहे, तर मला असं वाटतं त्यांनी त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं फार गरजेचं आहे. कुठेतरी मला असं वाटतं की तुम्ही मोबाईलचा, इंटरनेटचा योग्य तो वापर करा, हरकत नाही, योग्य तो वापर केला पाहिजे, त्यातून चांगल्या गोष्टी शिकाल, पण त्याचा म्हणजे अतिरेक करू नका. आणि त्यातून जो काही शारीरिक मानसिक ताण येतो तर त्यासाठी आरोग्य जपलं पाहिजे. म्हणजे या स्पर्धेच्या युगात आपण असं म्हणतो अपयश येणं स्वाभाविक आहे, येतं, बरोबर, आपण असं म्हणू शकत नाही प्रत्येकाच्या बाबतीत ती असेल, पण मग अपयशात खचून न जाता मानसिक दृष्ट्या त्यांनी खंबीर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्वतःचं आरोग्य जपणं म्हणजे काय की योग्य आहार, व्यायाम करणं, नंतर पुरेशी झोप घेणं, नाही का? कुठेतरी मी जसं म्हणालो मोबाईलचा वापर कमी करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे नाही काय होतं की मी सांगतो की कॉलेजमध्ये देखील अनेक वेळा मुलं मुली शिकवताना मोबाईलवर असतो,
4: बरोबर.
3: म्हणजे आपल्या वेळी आपण असं करत नव्हतो, म्हणजे शिकवण्यावरच आपलं लक्ष केंद्रित असायचं. आजच्या मुलांचं मोबाईलमध्ये जास्त ते म्हणजे गुंतलेले दिसतात, तर कुठेतरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आरोग्य ही संपत्ती आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाजाने म्हणजे काय म्हणूया की हा समाज किंवा हे राष्ट्र आपलं आहे, याच्याप्रती आपल्याला काहीतरी जबाबदारी, कर्तव्य पार पाडायचं, याचं भान ठेवलं पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. एवढा हा संदेश मला वाटतं विद्यार्थ्यांना किंवा मुलांना मला द्यावा वाटेल या युवा पिढीला, नाही का? आणि त्याचा त्यांनी उपयोग करावा. किंवा जे आदर्श आहेत त्यांच्या पुढे, चांगले आदर्श आहेत आज आपल्या म्हणजे महाराष्ट्रात कितीतरी आदर्श व्यक्ती आहेत,
4: नाही का?
3: त्यांचा त्यांनी आदर्श घेऊन त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जसं आपण एखादी जयंती साजरी करतो, ती साजरी करताना त्यातला एखादा विचार आपण घेतला पाहिजे. एखादी पुण्यतिथी साजरी करतो तर त्यातला एखादा चांगला विचार त्या व्यक्तींचा आपण स्वीकारला पाहिजे, अंगीकारला पाहिजे. हाच संदेश आहे. जसं म्हणजे मला जाता जाता फक्त एवढंच सांगावं वाटेल, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की काय, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत किंवा तुम्हाला जे ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. तर तसं आपलं स्वतःच जर ध्येय मिळवायचंय तर त्यासाठी अपार मेहनत करा आणि चालत राहा, एवढाच संदेश देऊ इच्छितो.
4: छान विलायते सर, आपण या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल रेडिओ नगरच्या संपूर्ण परिवारातर्फे मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकत होता आपल्या अहिल्यानगर मधील सेंट मोनिका डीएड कॉलेज मधील प्राध्यापक योगेश विलायते यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आर जे आदी यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नगर डायरी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

नमस्कार नगरकर, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी.

शायरीची जादू, फैशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलीवुड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 40। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भक्तिगीतं, नाट्यगीतं। संगीतकार निळकंठ अभ्यंकर हे चतुरस्त्र संगीतकार, त्यांनी हिंदी, गुजराती भजनं आणि भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत। संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी प्रसिद्ध प्रतिभाशाली संगीतकार अण्णा चितळकर उर्फ सी रामचंद्र यांच्यासोबत 22 वर्ष काम केलं, त्यामुळे त्यांच्यातील संगीतकार बहरला। आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया गीतकार अण्णा जोशी यांनी लिहिलेलं एक भक्तिगीत, गायलं आहे सी रामचंद्र यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे निळकंठ अभ्यंकर यांनी। सी रामचंद्र जसे प्रतिभाशाली संगीतकार होते तसेच ते उत्तम गायक देखील होते। सी रामचंद्र यांनी 70 दशकामध्ये काही मराठी गाणी गायली होती, ती बहुतेक सर्व गाणी अण्णा जोशी यांनीच लिहिली होती। एक सर्वसामान्य हरवेडा भक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनाचीच फक्त अभिलाषा बाळगून पांडुरंगाच्या दारी आला आहे। त्याला पांडुरंगाकडून काहीही नको, गहू नको, ज्वारी नको, पैसा नको, अडका नको, सोन्याची खाण पण नको। संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत कबीर, संत सुदाम, संत जनाबाई, संत सखू, संत मीरा या सर्वांच्या मुखी जसं तुझं नाम कायम असतं तसंच ते माझ्या मुखी कायम असावं अशी प्रामाणिक प्रार्थना तो प्रभूला, आपल्या दैवताला या भक्तिगीतात करत आहे।

रसिक हो, गीतकार अण्णा जोशी हे खरं तर तबला वादक, पण त्यांना काव्याची चांगलीच जाण होती. ते गीतकार सह संगीतकार देखील होते. त्यांच्या गीतकार बनण्यामागील एक मार्मिक आणि तितकाच पथदर्शक प्रसंग सांगितला जातो. एकदा एका दिग्गज गीतकार आणि संगीतकार यांच्यासह एका गाण्याच्या रिहर्सलला ते तबल्यावर बसले होते. एक शब्द गाण्याच्या मीटरमध्ये बसत नव्हता, त्या जागी दुसरा योग्य शब्द सुचत नसल्याने गाण्याचे गीतकार संगीतकार थोडे वैतागले होते. हे सगळं पाहून तबला वाजवणारे अण्णा जोशी सहज म्हणून गेले, मी सुचवू का? यावर आधीच वैतागलेल्या त्या गीतकाराला राग येणं साहजिकच होतं. नंतर त्या गायक संगीतकाराने त्यांना समजावलं आणि सांगितलं की यावर एकच उपाय, तुम्ही स्वतः गाणं लिहून स्वतःला सिद्ध करायचं. एक शब्द सुचवण्यापेक्षा संपूर्ण गाणंच लिहा, मी गाईन तुमचं गाणं. या आश्वासक शब्दांनी अण्णा जोशी यांना हुरूप आला आणि त्यांनी गाणं लिहिलं, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. बाबूजी सुधीर फडके यांच्या स्वरातील या गीताला स्वरसाज चढवला आहे संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी. हे गाणं त्या काळी जबरदस्त गाजलं. ऐकूया मित्रांनो, गीतकार अण्णा जोशी यांनी लिहिलेलं मारुतीरायाचं जुनं पण सुंदर भक्तिगीत. आवाज सुधीर फडके यांचा आणि संगीत निळकंठ अभ्यंकर यांचं.

संगीत स्वरसम्राज्ञी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे माय फेअर लेडी या संगीतमय चित्रपटात रूपांतर झाले. या नाटकाच्या आणि चित्रपटाच्या कथानकाने प्रभावित होऊन 1972 या वर्षी त्याचे मराठी भाषेत उत्कृष्ट रूपांतर केले विद्याधर गोखले यांनी. नाटककार विद्याधर गोखले यांचं हे 12वं नाटक. संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकात नायक गंगाधर बोआ, मैनाबाई सातारकरीण या तमाशातील लावणी गायिकेला शास्त्रीय संगीतात पारंगत करण्याचं स्वप्न बाळगतात आणि प्रयत्नपूर्वक ते साकार करतात. हा आहे या नाटकाचा विषय. असं म्हणतात की कीर्ती शिलेदार यांना डोळ्यासमोर ठेवूनच नाटककार विद्याधर गोखले यांनी या नाटकातली मैनाबाई ही भूमिका लिहिली होती. कळीचं फूल होणं, सुरवंताचं फुलपाखरू होणं, म्हणजेच एका व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होणं, हा सुंदर प्रवास सुरेल झाला तो संगीताच्या साथीनं. लावणीपासून ते शास्त्रीय रागदारीपर्यंत गाण्याचे विविध प्रकार अगदी सहज या प्रवासात सामावले गेले. नाटककार विद्याधर गोखले यांनी संगीतसृष्टीतला लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत असा फरक मोठ्या चतुराईने हेरला. त्यामुळे नाटकाचं वैभव वाढवलं संगीताच्या विविध प्रकारांनी, जसे की लावणी, ठुमरी, भावगीत, गझल, रागदारी संगीत इत्यादी. नाना शिलेदार म्हणजे जयराम शिलेदार यांनी या संगीत नाटकासाठी नवीन संगीत दिग्दर्शकाचा आग्रह धरला होता आणि विद्याधर गोखलेंनी नाव सुचवलं निळकंठ अभ्यंकर यांचं. शास्त्रीय संगीताच्या बैठकी बालवयापासूनच गाजवणारे सिनेसृष्टीत संगीतकार सी रामचंद्र यांचे अनेक वर्ष सहसंगीत दिग्दर्शक असल्याने सुगम संगीतावर देखील प्रभुत्व असणारे, चित्रपटामुळे कथानक आणि गाण्यांचं नातं अचूक ओळखणारे निळकंठ अभ्यंकर बुवा या नाटकाला संगीतकार म्हणून लाभणं हा एक अपूर्व योग होता. अभ्यंकर बुवांचं वैशिष्ट्य म्हणजे चालींमध्ये स्वरांबरोबर तालाचंही सौंदर्य ते वाढवतात. रसिक हो, आता ऐकूया कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातील संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी स्वरबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं हे सुंदर पद. गंगाधर बुवा आपलं प्रेम मान्य न करता त्याचा अवहेर करत आहेत हे पाहून त्यांच्यावर रागवून नायिका मैना हे गाणं म्हणत आहे या प्रसंगी. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांची काही निवडक भक्तिगीतं, नाट्यगीतं. मंडळी, अण्णा जोशी यांनी लिहिलेलं यापुढील सुप्रसिद्ध भक्तिगीत ऐकताना असं जाणवतं की हे गीत अशा एका आळशी भक्ताला संबोधित केलं असावं ज्याचा लक्ष्यापर्यंत पोहोचण्याआधीच कोणत्याही प्रयत्नाशिवाय हार मानण्याचा मानस असतो. या भक्तिगीतातील भावार्थ शोधण्याचा प्रयत्न करूया. भक्ताचा धावा ऐकून प्रत्यक्ष भगवंत साक्षात प्रगट झाला आहे. हे परमभाग्य मिळालेला भक्त मात्र मूलखाचा आळशी आहे. प्रगट झालेल्या भगवंतालाच तो सांगतोय, माझा धावा ऐकून तू आला आहेस भगवंता, पण मी काय देऊ तुला? माझ्याकडे काहीही मागून माझा अंत पाहू नकोस रे अनंता. गाण्याच्या पहिल्या कडव्यात भक्ताच्या नित्यकर्मात व्यत्यय आणणाऱ्या भगवंतरूपी अतिथीचं अनपेक्षितपणे झालेलं आगमन घरात काहीच उरलेलं नसलेल्या वेळी होतं. भुकेलेल्या त्या अतिथीला कसं समजावं याचं कोडं पडून तो आळशी भक्त भगवंताकडेच त्याचं उत्तर अपेक्षितो आहे. दुसऱ्या कडव्यात तर भक्त भगवंताला सांगतो आहे की घरात शिल्लक नसलेल्या दही, दूध, लोणी, भोजन असे तू काहीही मागून माझा अंत पाहू नकोस. शेवटच्या कडव्यात हा भक्त देवालाच विचारतोय, इतकं काही तू माझ्याकडे कसं मागू शकतोस देवा? या मागण्याच्या पाठीमागचा तुझा कावा कोणता ते काही मला कळेना, पण काव्याच्या शेवटी मात्र भगवंताने माझी ही परिस्थिती अंतर्ज्ञानाने नक्कीच ओळखली असणार याची खात्री वाटून भगवंताची त्या अंतर्ज्ञानी योगेश्वराची थोरवी कितीही गायली तरी कमीच अशी प्रांजळ कबुली देतो आहे. त्या योगेश्वराला त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती प्रकट करायला सांगतो आहे. ऐकूया रसिक हो, संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी राग कलावती या रागामध्ये संगीतबद्ध केलेलं, विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेलं, गीतकार अण्णा जोशी यांचं हे भक्तिगीत. आलासी तू ऐकुनी धावा, काय तुला देऊ अनंता, अंत नको पाहू.

रसिक हो, यानंतर ऐकूया एक नाट्यगीत. संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी राग यमन या रागामध्ये स्वरबद्ध केलेल्या, विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या गोकुळचा चोर या नाटकातलं हे नाट्यपद गायलं आहे सुधीर फडके यांनी. हे आहे सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना यासाठी युगानुयुगे अवतरणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे गुणवर्णन करणारं एक भक्तिगीत. तो थोराहून थोर आहे, गोकुळचा चोर पण आहे. तो लोण्याहून मऊ जरी असला तरी प्रसंगी वज्राहून कठोर देखील आहे. हे नाट्यपद सुरू होतं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील अतिशय सुप्रसिद्ध अशा आठव्या श्लोकाने. ऐकूया हे सुंदर

कीर्ती शिलेदार, संगीत आणि संगीत नाटकांची एक परिक्रमावासी, संगीत ही कीर्तीची मातृभाषा, मराठी रंगभूमी या आपल्या घरच्या नाट्यसंस्थेच्या संगीत सौभद्र या नाटकात नारदाच्या भूमिकेत कीर्ती शिलेदार यांना वयाच्या 10व्या वर्षी आयत्यावेळी उभे राहावं लागलं। संगीत रंगभूमीवरील हे त्यांचं खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल। त्यानंतरच्या संगीत शारदा या नाटकात त्यांनी शारदेची भूमिका समजून आणि उत्तम केली होती। शारदेच्या वाटेला आलेली विविध पदं त्या सहज म्हणत असत। त्यांची संगीत स्वयंवर या नाटकामधील रुक्मिणीची भूमिका त्यांच्यातील गायिकेला आणि अभिनेत्रीला अगदी पूरक होती आणि त्यांनी ती खूप समरसून केली। विशेष म्हणजे बालगंधर्व यांनी साकार केलेल्या 12 नायिका सादर करण्याची संधी कीर्ती शिलेदार यांना मिळाली। त्या तबला पण उत्तम वाजवत। शास्त्रीय आणि नाट्यसंगीताच्या बाबतीत कीर्ती शिलेदार यांना घडवण्याचे श्रेय मुख्यतः जाते आई जयमाला, वडील जयराम शिलेदार यांच्यासह संगीतकार निळकंठ अभ्यंकर बुवा यांना। संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकात सर्व प्रकारची गाणी अत्यंत सुरेख बांधली गेली होती। बैठकीची लावणी, ठुमरी, शास्त्रीय चीजा, भावगीत, गझल असे वेगवेगळे प्रकार या नाटकामध्ये समाविष्ट होते। मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातील हे नाट्यगीत मुळात एक बैठकीची लावणी आहे। या नाटकात एका तमाशात काम करणाऱ्या मैना या युवतीचा तमाशापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंतचा प्रवास आला आहे, त्यामुळे या नाटकात गाण्यांचे सगळे प्रकार आले आहेत। निळकंठ बुवांनी त्या प्रत्येक गानप्रकाराला त्या त्या बाजाचे संगीत दिलं आहे। श्रोते हो, हे गाणं आहे गंगाधर बुवा मैना सातारकरीण हिला बैठकीची लावणी शिकवत असल्याचे। ते शिकवायला आले आहेत नाट्यसंगीत, पण तिचा आहे फक्कड लावणीच्या सुरांचा आग्रह। ही बैठकीची लावणी लिहिली आहे विद्याधर गोखले यांनी, राग यमनमध्ये स्वरबद्ध केली आहे निळकंठ अभ्यंकर यांनी आणि गायली आहे कीर्ती शिलेदार यांनी। ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीची संत धुमाळी ठेक्यातली ही बैठकीची सुंदर लावणी।

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार निळकंठ अभ्यंकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भक्तिगीतांचा नाट्यगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादरकर्ते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे ये पैसा है कैसा. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी.
1: रसिक श्रोते हो नमस्कार. आज जरा दिलबंद गाणी या आपल्या कार्यक्रमात गंमतच येणार आहे बरं का. कारण नेहमीच्या दिलबंद गाणीमध्ये आपण नेहमीच बॉलिवूड मधले गीतकार, संगीतकार, गायक, गायिका यांच्यावर आधारित कार्यक्रम सादर केले. आज जरा आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला अनिवार्य हवा हवासा, ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, असा एक विषय आपण संगीतमयरित्या हाताळणार आहोत. आणि तो आहे पैसा पैसा पैसा. म्हणून आता याला आज दिलबंद गाणी म्हणायचं की तिजोरी बंद गाणी म्हणायचं हा प्रश्नच आहे, होय की नाही रसिको. रोटी कपडा और मकान या जरी आपल्या मूलभूत गरजा असल्या, तरी पण या सगळ्या गरजा मिळवण्यासाठी फुटाफुटाला लागतो तो पैसा. म्हणून तो या मूलभूत गरजांपेक्षा पण जास्त मूलभूत आहे. आपल्या घरामध्ये भिंतीवर वारंवार चढणारी मुंगी, एक्सप्रेस हायवेवरच्या वाऱ्यासारख्या सुसाट पाळणाऱ्या मोटारी, अहोरात्र धावणाऱ्या रेल्वे, रस्त्यावरची प्रचंड किड्या मुंग्यांसारखी गर्दी, आकाशात उडवणारी जम्बो जेट विमानं, या सगळ्यांची गती प्रगती धावपळ मरमर कशासाठी चालली आहे? तर त्याचं मूळ आहे पैसा पैसा पैसा. म्हणजे पाणी आणि ऑक्सिजनच्या बरोबरीनं पैसा असेल तरच जीवन, नाही तर सगळी वनवन. पैसा कहता है कि मैं भले तेरे साथ ऊपर नहीं आऊंगा, लेकिन जब तक नीचे तेरे साथ हूं बेटा, तुझको बहुत ऊपर तक ले जाऊंगा.

प्रभू भगवंत श्री राम यांच्याकडेही अशी मागणी मागण्याचे दिवस पण संपलेले दिसतात बरं का. कारण या कलियुगामध्ये दस्तूर खुद्द राम मंदिरामधूनच पैसे आणि संपत्ती गायब करण्यात आली, त्यामुळे साक्षात भगवंत सुद्धा परेशान आहे. आपण परेशान असलो म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करतो, आता देवच परेशान आहे, त्यांनी कोणाचं नामस्मरण करायचं. हो सुना है पैसे में बहुत गर्मी होती है, सबसे पहले ये इंसानियत और रिश्ते जलाकर राख कर देती है. म्हणून नाते संबंध दोस्ती अशा ठिकाणी हवी जिथे पैशाचा प्रश्नच येत नाही. पण या कलियुगात असे श्रीकृष्ण आणि सुदामा कुठे भेटायचे. लोग झगडे मे निवाले भिगिना देते है, तरबियत कैसे हुई ये दिखा देते है. ऐसे लोगों से तो दूर ही रहे तो बेहतर है, जो बुरे वक्त में अपनी औकात दिखा देते हैं.

ही पैशांच्या आकर्षणाची कहाणी आहे, खूप खूप जुनी पुराणी. मूल्य वेगळं असलं, स्वरूप वेगळं असलं, तरी पण बदलत्या काळामध्ये हकीकत काही बदलत नाही. म्हणून तर जवळजवळ सगळ्या भाषांमध्ये, वाङ्मयांमध्ये, पोथ्या पुराणांमध्ये या पैशांचा संदर्भ आणि त्याच्याविषयी केलेलं प्रबोधन आपल्याला आढळून येतच. एक शायर म्हणतो की बेशक पैसा किसी भी इंसान को ऊपर ऊपर ले जा सकता है, बेशक पैसा किसी भी इंसान को ऊपर ऊपर ले जा सकता है, पर कोई भी इंसान पैसों को ऊपर नहीं ले जा सकता. आणि याच भावना तुकाराम महाराजांनी त्यांच्या शब्दात अशा व्यक्त केल्या की अति शाम्य ते सर्व मोहादी किटे, अहंता गुणे सर्व पुण्य ही आटे, मना धन संपत्ती ही सर्व खोटी, धन मिळवू निकोटी सवे येन रे लंगोटी. म्हणजे तुमच्या या पैशाच्या मोहात अंगातली सगळी पात्रता, सगळे सद्गुण, कळत नकळत आपण केलेलं हे पुण्य, हे सगळं आटून जातं. एका पैशाच्या मोहापायी हे बाकीचे सगळे नाणे खोटे ठरतात आणि मग यमाच्या दारात कुठलंच आपलं क्रेडिट कार्ड कामाला येत नाही. नो VIP पास. त्या काळातसुद्धा तुकाराम महाराजांचं ते द्रष्टेपण अफाटच म्हणायला हवं, म्हणूनच तर त्यांना जगद्गुरू म्हणतात. पण हे सगळं स्मशान वैराग्य आपलं तात्पुरतं असतं बरं का. समोर संधी चालून आली की आपलं सगळं तत्वज्ञान गळून पडतं, हो की नाही.

मी मगाशी म्हटले मनोरमण मित्रांनो, हे स्मशान वैराग्य फक्त स्मशानापुरतंच मर्यादित राहतं. पाय धुऊन बाहेर आलं की संपला विषय. व्यवहाराच्या बाजारात आल्यावर जेव्हा फुटाफुटाला पैसा फेको तमाशा देखो असा आपल्याला अनुभव येतो, तेव्हा डोळ्यासमोर वारंवार 3 इंच बाय 6 इंच आकाराच्या त्या हिरव्या नोटांचा बंडलच सारखा सारखा दिसत राहतो. काय गंमत आहे बा, माणसाला झोपायला जागा लागते किती? 3 बाय 6 ची. दफन करायला किती जागा लागते? 3 बाय 6 ची. दहन करायला जागा किती लागते? 3 बाय 6 ची. आणि हे जीवन जगायला सुद्धा 3 बाय 6 चीच नोट लागते. हा 3 आणि 6चा खेळ काही समजत नाही बा, कारण छोट्या मुलापासून तर मरणासन्न असलेल्या अशा म्हाताऱ्यापर्यंत तरुण तरुणींचा तर विचारच करू नका. पूर्वी नाही का एक ते गाईड चित्रपटामधलं सुंदर गाणं होतं, त्यामध्ये नायक नायिकेला म्हणतो की मेरे सुख अब तेरे, तेरे दुख अब मेरे, तेरे ये नैना चांद और सूरज मेरे, तेरे मेरे सपने अब एक रंग है. पण आजकाल आपली प्रिय व्यक्ती निवडताना सुद्धा त्या व्यक्तीचा बँक बॅलन्स, क्रेडिट कार्ड, गाडी माडी, प्रतिष्ठा याची कुंडली मांडून मग मांडली केली जाते. पूर्वी म्हणायचे की प्रेम आंधळं असतं, आजकाल प्रेम आंधळं बिंधळं काही नाही. आज तर एवढं डोळस आहे की त्याला पहिल्यांदा क्रेडिट कार्ड, बँक बॅलन्स, गाडी बंगला माडी हे सगळं दिसतं पहिल्यांदा. आजकाल ती त्याला असं चुकूनही म्हणणार नाही की मेरे सुख अब तेरे, तेरे दुख अब मेरे. त्याऐवजी ती म्हणती की तेरा क्रेडिट कार्ड अब मेरा, मेरा कर्जा अब सब तेरा, मैं दुनिया की मौज करूंगी लेकिन सब खर्चा होगा तेरा. आणि हे ॲग्रीमेंट मान्य केलं तरच मी तुझे आणि तू माझा. अशा प्रेमाच्या नात्याच्या व्याख्या झाल्या असतील ना, तर ते नातं खिशात ठेवलेल्या 3 बाय 6च्या कागदी नोटे एवढंच लवकर विकलं जाणारं, तुटणारं, फाटणारं क्षणिक असं असतं. ही पृथ्वी सूर्याभोवती फिरती, सूर्य ब्रह्मांडाभोवती फिरतो, ब्रह्मांड अजून कशाभोवती फिरतं माहीत नाही, पण शेवटी हे सगळे स्वतःभोवतीच फिरतात. तशी ही सगळी दुनिया जर पैशाभोवतीच फिरत असेल, तिथं प्रेम, निस्वार्थी नातं या सगळ्या गोष्टी स्वर्गातल्या अमृत कलशा एवढ्या दुर्मिळ, काल्पनिक आणि अशक्य वाटायला लागतात, हो की नाही? म्हणून हा चंगळवाद आलाय बघा. सगळं काही पैशाने खरेदी करता येतं, एक सुख समाधान आणि आत्मिक आनंद सोडून.

आपण इतके द्विधा मनस्थितीमध्ये दुटप्पी जगतो ना रोज, याच्यावर बसू का त्याच्यावर बसू का हे करू की ते करू, की मग आपली अवस्था कळतं पण वळत नाही अशी होत नव्हती. याला कारण आपण नेहमी तुलना करत जगतो दुसऱ्याबरोबर. माझ्यापेक्षा दुसरा सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, श्रीमंत आहे, प्रतिष्ठित आहे, हा जो तराजू काटा आपल्याला गप्पच बसू देत नाही. पूर्वी एक जाहिरात लागायची, मुलांची जाहिरात होती छोट्या शाळेतल्या, भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे. ही चढाओढ आपल्याला कधी वरपर्यंत चढू तर देत नाहीच, पण नकळत तुलना, द्वेष आणि मत्सराच्या दरीमध्ये खाली खाली मात्र ओढत नाही. मग आपण नकळत म्हणतो की बघा ना त्याची काय लायकी तरी आहे का, पण नशीब बघा त्याचं किती चांगलं आहे, गाडी बंगला पैसे. माझं नशीब असं कधी फळफळल काय माहिती. त्यामुळं आपण देवाजवळ काय मागतो माहिती, आपलं मागणं पण इतकं कर्मदरिद्री असतं मित्रांनो, की ते दुसऱ्याशी तुलना करणारं असतं. त्या दुसऱ्या माणसापेक्षा मला जरा जास्त दे असं मत्सर आणि भरलेलं असतं. यशाची शिडी एक एक पायरी चढायची मेहनत तर आपल्याला करायची नसतीच, पण आपल्याला पाहिजे असती लिफ्ट. बटन दाबलं की खाली उभे राहिलेल्या पब्लिकला असा हात हलवत आपण चटकन वर गेलो पाहिजे असं आपलं स्वप्न.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.5 FM।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन्ना उन्ना।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी

गुगल प्ले स्टोर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।